मोगळ ऐकप्यांक सुप्रभात आणि योगा. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल 105.4 मेघर्सचेर. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. तसेच आमकां ऐकात न्यूज ऑन एअर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. मोगळ ऐकप्यांक देव बरी सकाळ देव. मोगळ ऐकप्यांनो आजवार शुक्रार भारतीय सौर दीस 22 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूच 12 जून 2026. सगळ्यांक देव बरो दीस दिवं. सकाळची 5:56 जातात आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. सुप्रभात.

105.4 मेगाहर्ट्झचा मोगाळक पेनो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. सोवर्जान 5 मिनिटं जातात. आता ऐकूया आज चित्रोपचार कार्यावळींची रूपरेषा. सोवर्जान 10 मिनिटाचे तुमच्या सांगतक असलेली पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ. त्या उपरांत 4:30 वरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आज ऐकत पंडित यशवंत बी जोशी यांच्या गायन राग भैरव भटियार ह्या रागातल्यान आणि 7:10 वरांचे तुमका ऐकपाक मेळटली नमस्कार गोवा ही कार्यावळ. कार्यावळीन 7:30 वरांचेर आज ऐकत वीर जवान ही कार्यावळ. इंटरव्यू विथ कॅप्टन सुनील कुडाळकर इंडियन नेव्ही रिटायर्ड ऑफिसर हांची जॉन आगियर हांणी घेतलेली मुलाखत तुमकां ऐकपाक मेळटली. प्रेझेंटेड बाय उशा नायक आणि प्रोडक्शन असिस्टंट डॉक्टर साईश देशपांडे. मुखार पेनो 8:15 कातारांची कार्यावळ तुमच्या सांगता असलेली आणि 9 वरांचेर संसारीक बाल मजुरी विरोधी दीस उत्तर गोयच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सुषमा मांद्रेकर हांची उषा नाईक हांणी घेतलेली मुलाखत तुमकां ऐकपाक मेळटली 9 वरांचेर आणि त्या उपरांत तुमची आवडटी कार्यावळ सदाबहार तुमच्या सांगताक असतली. मुखार पेनो 10:10 ऐकत मराठी फिल्म म्युझिक ही कार्यावळ तुमच्या FM रेनबो वेल्यान आणि 11:05 हिंदुस्थानी कोकणी स्टाईल सॉंग्स तुमका ऐकपाक मेळटली FM रेनबोचेर. 12:10 चित्ररंजन ही कार्यावळ तुमच्यान ऐकू येता आणि त्या उपरांत 1 वरांचेर हॅलो डॉक्टर ही कार्यावळ तुमच्या सांगता असतली. लायव्ह फोन इन प्रोग्राम डॉक्टर अनुश्री मयुरेश नायक खवटे डर्मेटॉलॉजिस्ट अँड कॉस्मेटॉलॉजिस्ट हांची RJ विनीत आणि घेतलेली मुलाखत तुमका ऐकपाक मेळली आणि विषय असतो स्किन प्रॉब्लेम्स इन चिल्ड्रन्स ही लाईव्ह कार्यावळ तुमका ऐकपाक मेळली FM रेनबो वेल्यान. दनपारच्या 1 वरांचेर हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीन. मोगळ ऐकपेनो 2 वरांचेर ऐकत भक्तिगीतांची कार्यावळ. मराठी भक्तिगीतां तुमका ऐकपाक मेळटली 2 वरांचेर आणि त्या उपरांत 2:32 ऐकत वेस्टर्न म्युझिकांत क्लासिकल म्युझिक आणि 3 वरांचेर स्पॉन्सर्ड प्रोग्राम स्पायस तुमका ऐकपाक मेळटलो. 3:10 वेस्टर्न म्युझिकाच्या कार्यावळीन द म्युझिक लॉन्च ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 3:30 म्हळ्यार 3:30 NCRT प्रस्तुत उमंग ही कार्यावळ तुमका आयज ऐकपाक मेळटली. 4:05 रिक्वेस्ट प्रोग्राम तुमका ऐकपाक मेळटलो आणि त्या उपरांत कांयच खिणा भितर 5:10 वेस्टर्न म्युझिकान डाऊन मेमोरी लेन ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली. मोगळ ऐकपेनो 5:35 म्हळ्यारूच आमच्या दुसऱ्या सभेन तुमका आयज ऐकपाक मेळटले हिंदुस्थानी लाईट क्लासिकल म्युझिकान पंडित गोविंद प्रसाद जयपूरवाले हांचे गायन राग ठुमरी पहाडी आणि त्या उपरांत पंडित भीमसेन जोशी हांचे

कानाक ठुमरी भैरव ह्या रागांतल्यान. तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल आनी आयज विद्रपाच्या कार्यावळीन 6:05 तुमच्या सांगात आसतली रेनबो सांज ही कार्यावळ आनी त्या उपरांत 7:10 DLC 5 स्पेशल बिलिंग्युअल सिरीज ऑन कम्प्लिशन ऑफ 12 years ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आनी विशय आसतलो जन विश्वास इज ऑफ डुईंग बिजनस ह्या विशयाचेर तुमकां आयकपाक मेळटली ही कार्यावळ 7:10. 7:45 हिंदी फिल्म सॉंग्स तुमकां आयकपाक मेळटली 8:00 कांतारांची कार्यावळ. त्या उपरांत 8:30 सदाबहार ही कार्यावळ तुमच्यान आयकूं येता आनी 9:15 वेस्टर्न म्युझिक ऑन फ्रायडे फिस्टा ही कार्यावळ आयकून मोगळ्या कप्यानो. 10:05 आरजेस चॉईस ही कार्यावळ तुमच्या सांगात आसतली आनी त्या उपरांत 11:10 वेस्टर्न म्युझिकान द लेट आर ही आयच्या दिसाची निमाणी कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली FM रेनबो वयल्यान. मोगळ्या कप्यानो 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. स्टे ट्यून्ड.

मोगळकपे न्यूज वर जाऊन 10 मिनिटं जातात आणि वेळ जाता पुष्पांजली ह्या कार्यावळीचो. भगवंताचे नामस्मरण तसेच देवाक याद करप दर मनशाच्या जिवितातले एक कर्तव्य असा. तोच आमकां घडोवपी आणि तोच आमचे रक्षण करपी आणि त्याचे नामस्मरण त्याची याद काढप खूप गरजेचे. आजच्या दिसाची सुरवात करूया अशोक मांद्रेकर हांच्या आवाजातल्यान. हे गीतातल्यान डॉक्टर भिकाजी घाणेकर हांची ही रचना. ह्या गीता खातीर तुम्ही ऐकतात तूच घडपी तूच मोडपी हे गीत अशोक मांद्रेकर हांच्या आवाजातल्यान.

ती मैं आयकली डॉक्टर भिकाजी घाणेकर हांची रचना अशोक मांद्रेकर हांणी दिल्लो आवाज ह्या गिता खातीर आनी पुष्पांजली ही कार्यावळ तुमी आयकतात. मोगळ कबंदो कार्यावळीन मुखावेलो आवाज अजीत कडकडे हांचो. श्री गणेशाक वंदन करतना आयकुया हे वक्रतुंड.

अजित कडकडे यांचा आवाज आणि प्रवीण डवने यांची ही रचना तुम्ही ऐकली. पुष्पांजली ह्या कार्यावळीन आणि मुगाळा कप्यानू मुखारवित नायकुया आणि सेतो यांच्या आवाजातल्यान हे मुखावले गीत.

मोकळ्याखेपणो आणि पुष्पांजली ह्या कार्यावळीच्या निमाणेकडे वेतना ऐकूया उल्हास पै रायकर हांची ही रचना आणि पंडित सोमनाथ भुआचार्य यांनी संगीतबद्ध केले हे गीत.

105.4 मेगाहर्ट्झवर मोगाळ्या पॅनोत मी ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 6:32 जातात आणि वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचं कार्यावळी नाही ऐकत पंडित यशवंत बी जोशी यांचे गायन राग भैरव फटियार ह्या रागातल्यानं.

मोगळकप्यानो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकत आले आणि कार्यावळीत तुम्ही ऐकले पंडित यशवंत बी जोशी यांच्या गायन राग भैरव फटियार ह्या रागातल्यान. आणि याबरोबर आमची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर. तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
2: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान.

0: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल. आकाशवाणीच्या आवडीन ऐकपी सगळ्या मोगाळ ऐकप्यांक येवकार आणि सुप्रभात. 7:10 जातात आणि वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो. सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन. मोगाळ ऐकप्यांनो, आजवार शुक्रार, भारतीय सौर दीस, 22 जेष्ठ 1948, म्हळ्यारूच 12 जून 2024 जो जावन आसा आयचो दीस. आनी सगळ्यांक देव बरो दीस दीव अशें म्हणीत सुरवात करया नमस्कार गोवा ह्या कार्यावळीक. आनी आतां ऐकुया आयच्या दिसाचे विचार किरण.
1: जो मनीस आपली मनाची वेदना दुख्ख स्पश्टपणान दुसऱ्या कडेन व्यक्त करूंक शकना ताकाच चड राग येता. म्हणटकच राग तिडक येवपी मनशाक समजून घेवनच वागप हें शाणेपणाचें लक्षण. विश्वकवी रविंद्रनाथ टागोर.

0: आणि ह्या विचाराबरोबर मनीसकान आणि मनीसपण आणि मनशाची आम्ही काळजी घेऊन आयच्या दिसा खातीर हो विचार तकलेन दवरीत. आतां ऐकूया आयच्या दिसाचे विशेश. दिनविशेश. प्रत्येक दिसाचे आपले अशें खाशेलेपण आसता. प्रत्येक दीस आपल्या भितर एक वेगळें अशें वैशिश्ट घेवन येता. ऐकूया 12 जून ह्या दिसाचे दिनविशेश.
1: दिन विशेष.

नमस्कार गोवा, ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकले बिंदिया वस नाईक हांच्या आवाजातल्यान हे गीत. डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची ही रचना आणि हर्ष नसरे हांनी संगीतबद्ध केले हे गीत. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मोगळेपणा मुखावेले गीत जय हांच्या आवाजातल्यान.

0: मोगळकपणो परयदा सगळ्यांचे स्वागत नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन. आता वेळ जाता वीर जवान ह्या कार्यावळीचो. कार्यावळीन आयज आयकात कॅप्टन सुनील कुडरकर, इंडियन नॅव्ही रिटायर्ड ऑफिसर हांची जॉन आगियार हांणी घेतलेली मुलाखत, प्रेझेंटेड बाय उषा नाईक आणि प्रोडक्शन असिस्टंट डॉक्टर साईश देशपांडे.
1: आकाशवाणी पणजी, वीर जवान, नमस्कार आणि योगार. आकाशवाणी पणजी घेऊन येता निवृत्त जवानांच्या जीवितांचेर आणि कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारित वीर जवान. आयचे वीर जवान कॅप्टन सुनील कुडाळकर, तांचे कडेन उलयतात गोंय पोलीस खात्याचे आदले जनसंपर्क अधिकारी, होम गार्डसाचे आदले कंपनी कमांडर, तशेंच गोंय सरकारच्या म्हायती आनी प्रसिद्धी खात्याचे आदले म्हायती अधिकारी श्री जॉन आगियार. वीर जवान.
2: जय हिंद आयकुबेनो, हांव जॉन आगियार, तुमकां म्हज्या कार्यक्रमान माये मोगाचो येवकार. आज आमचे गेस्ट आसात कॅप्टन सुनील कुडाळकर, रिटायर्ड, जे इंडियन नेव्हीचे सिनियर ऑफिसर आसात आनी ते इंडियन नेव्हीच्या नेव्हल एव्हिएशनान आशिल्ले. नेव्हल एव्हिएशन हो एक महत्वाचो विभाग, तांणी खुबशे जाग्यांचेर देशान महत्वाची कामगिरी केल्या. तर तुमकां आमच्या स्टुडिओन माये मोगाचो येवकार कॅप्टन सुनील कुडाळकर बाब.
3: जय हिंद, थँक्यू.
2: म्हाका सांगात तुमचे शिक्षण कितले पर्यंत झाले आनी तुमकां नेव्हीन भितर सरपाक खंयच्यान प्रेरणा मेळ्ळी?
3: माझे बी इलेक्ट्रिकल कंप्लीट झाले, झाल्या नंतर एक पेपरात ऍड आशिल्ले, ते आय जस्ट सॉ द ऍड आनी सांगले एप्लाय करता. तशेंच एप्लाय केले आनी इंडियन नेव्हीसून कॉल येयले, कॉल लेटर. सो हांव एस एस बी माझी भोपालात झाली अँड आय क्लिअर्ड दॅट एस एस बी इन द फर्स्ट अटेम्प्ट इट सेल्फ. त्याचे पहिली आमची फॅमिलींत कोणूच डिफेन्सांत ना, हांव पहिलोच. आनी माझी पेरंट्साची प्रोत्साहन बी मेळ्ळी म्हाका, तेणी सांगली की जॉईन जा, देशाची सेवा कर.
2: खूपदा अशें जाता की नेव्हीन किंवा आर्मीन जॉईन जातलो जाल्यार घरच्यांचे मातसो विरोध आसता.
3: तशें कांय नाशिल्लें, तशें कांय नाशिल्लें. म्हाजे पेरंट्स दे वेर ऑल सपोर्टीव ऑफ मी, यू नो, फॉर जॉयनिंग आर्म्ड फोर्सीस.
2: म्हाका सांग, आफ्टर एस एस बी यू आर कमिशन इन टू द, बट तुमकां ट्रेनिंग आशिल्ली?
3: हा, म्हाजी एस एस बी, एस एस बी जाल्या नंतर म्हाज्या बेजीक ट्रेनिंग आय एन एस मांडोवीज झाली हांगा.
2: दॅट टायम देर वॉज अकॅडमी
3: वेरें, या वेरें आशिल्ली. आतांशी शिफ्ट जाला ती केरला, या. आमची ती 3 महिने रिगरस ट्रेनिंग, म्हणजे ओरिएंटेशन असले, बिकॉज वी आर ऑल सिव्हिलियन, कम फ्रॉम द सिव्हिलियन बॅकग्राऊंड, वी आर नॉट दॅट एनडीए एंट्रीज दॅट तुमकां ओरिएंटेशन दिवचे पडटा नेव्ही कितें, नेव्हीचे रुल्स अँड रेग्युलेशन्स कितें, त्याचं सगळे म्हणत यू दे मोल्ड यू इन द सेन्स, ते तयार करतात तुमकां नेव्हीन लाईफ स्टार्ट करपाक.
2: आफ्टर द बेसिक ट्रेनिंग तुमकां नेव्हीन,
3: हा बेसिक ट्रेनिंग, देन वी वर प्रमोटेड एज सब लेफ्टनंट्स अँड देन सिन्स माझे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅचलर असेल आम्ही

0: జామ్నగర్ గెలి, ఐఎన్ఎస్ వల్సురా ఫర్ ద బేసిక్ ఎలక్ట్రికల్ ఇంజనీరింగ్, బేసిక్ ఎలక్ట్రికల్ ఇంజనీరింగ కోర్స్ करपाक, तो 2 वर्षाचे कोर्स होतो.
1: मी सिव्हिल एव्हिएशन कसे मिळे?
0: हे एव्हिएशन म्हणजे कोर्स, तो कोर्स संपल्यानंतर तुमका ते ऑप्शन देतात. नेव्हीत जरा 3 विभाग असतात, एक म्हणजे जनरल मरीन म्हणजे ते शिप्स, आणि एक सबमरीन, आणि एक एव्हिएशन. म्हाका ते एअरक्राफ्टात इंटरेस्टन आशिल्ल्यान हांव एव्हिएशन चूज केलो. आणि एव्हिएशन ट्रेनिंग इज इन कोचीन आफ्टर माय माझे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ट्रेनिंग वल्सुराच्यान हांव कोचीन येलो. कोचीनात 1 वर्ष, 1 इयर देर वॉज अ बेसिक एव्हिएशन ट्रेनिंग. आफ्टर दॅट यू गेट युअर, तुमचे फर्स्ट पोस्टिंग मेळटा, तुमका इंडिपेंडंट पोस्टिंग.
1: खंय खंय काम केलं तुवें?
0: फर्स्ट विशाखापट्टणम, बॉम्बे, ऑल कोस्टल एरियाज. बेसिकली नेव्हीत सगळी होड बेजीस कितें आसता ती सगळी कोस्टल एरियात आसता. नेव्हल हेडक्वॉर्टर्स, देन आयएनएस हंसा वास्को, हय थंय काम केलं.
1: आनी खंय भायर? देशाच्या भायर?
0: देशाच्या भायर आमी डेप्युटेशन गेल्ली रशिया अँड युक्रेन.
1: गुडविल विजिट?
0: नो, गुडविल विजिट ते ऑफिस कामांसाठी केली. ते आमचे ती आय एम अ हेलिकॉप्टर एक्सपर्ट, तर हेलिकॉप्टर कितें पहिले ओवरऑल मेंटेनन्स कितें जाताले न्ही, ती भायर वताली, हांगा फेसिलिटी नाशिल्ले. सो आय हॅड गॉन टू युक्रेन अँड रशिया ऑन ऑफिशियल विजिट.
1: तुम्ही रिटायर जावचे पयली तुमची भूमिका नेव्हीन कितें आशिल्ली आणि तुमचे मुखेल जापसालदार किंवा अशें कितें आशिल्लें?
0: हय, बेसिकली हांव ते नेव्हल एव्हिएशनाचो इंजिनियरिंग स्पेशलायझेशन कोर्स केला. तर आमचे हातून बी डिफरंट एअरक्राफ्ट टायप असता, हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर असता, फायटर्स असता, आणि तुमचे मेरीटायम रिकनेसन्स एअरक्राफ्ट असता. सो माझे स्पेशलायझेशन जो असा अँटी सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टरचे असा. सो आय हॅव सर्व्हड ऑन बोर्ड शिप्स ऑल्सो, मी शिपान काम केला आणि असे बेजान काम केलं. आणि वन्स यू ग्रो इन सर्वीस, तुम्ही कसे सर्विसान प्रोमोट जातेर वता न्ही, तुमका ते डिफरंट बिलेट्स मेळटली, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाडत वतली, प्रोमोशन मेळटा. सो हांवें नेव्हल हेडक्वॉर्टरान बी काम केलां एज अ डायरेक्टर, हू हांव म्हणल्यार लुकींग आफ्टर द स्पेअर्स, मेंटेनन्स,
1: कॉन्ट्रॅक्ट,
0: टोटली कंटली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोल आशिल्लो म्हागेलो. नॉट नो फिजिकल वर्क, बट इट इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, प्रोक्युरिंग ऑफ स्पेस, हय, आणि एअरक्राफ्टाचे मेंटेनन्स, रिपेअर करवा, रिपेअर एक्सेट्रा.
1: महत्वाचे असे काम?
0: महत्वाचे म्हणजे मेन एक्विजिशन काम ते जाता न्ही, कॉन्ट्रॅक्ट सगळे.
1: मला सांगा, नौदल अधिकारी म्हणून तुमची भूमिका, तातून कसली कसली आव्हानं तुम्ही पेलची पडली?
0: असे असा की डिफेन्स सर्व्हिस इट सेल्फ इज अ चॅलेंज, ते लाईफ चॅलेंजिंग असतातच. आम्ही म्हणतात आमचे ड्युरिंग माय टाइम, आमच्या टायमार आम्ही शिपार बी काम करपा जाय असले आणि ऑन बोर्ड इन स्टेशन ऑल्सो. सो हांव इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून शिपान बी काम केला, अँड देन आय एम बीन इन अ एअरक्राफ्ट यार्ड ऑल्सो. सो बोध द थिंग आय सीन, म्हणजे दोन्ही सायडी मी पळयला, शिपान कशी लाईफ असता आणि बेजान कशी लाईफ असता.
1: मला सांगत, तुम्ही दर्या नसताना सगळीकडेच उदकच उदक, काय कितले तेपस तुम्ही उदकाच्या उदकान रावतात, त्यांना घरापासून पैस, तुमची त्यांना अवस्था कशी जाता?
0: वन्स यू जॉईन नेव्ही हे सगळे फेस करपाकच जाय. आय मीन इट्स अ पार्ट ऑफ नेव्हल लाईफ, लाईफाचे पार्ट असता. आम्ही नेव्ही प्रोव्हाइड्स यू म्हणजे एक सपोर्ट सिस्टम असता नेव्ही. तुम्ही केन्ना ते शिप्स डिटॅचमेंटा वतात, 2-3 महिने ते बाहेर समुद्रात उरतात, त्यांना ते देर इज अ ग्रुप ऑफ पीपल टू लुक आफ्टर युअर फॅमिली, म्हणजे ते असतात. ते म्हणजे किती मेडिकल इमर्जन्सी झाले, बाकीचे किती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट झाले, सगळे असतात. तसे म्हणजे आम्ही वी कॅन बी यु नो पीसफुली बी अवे इन डिटॅचमेंट अँड वर्क विदाऊट यु नो टेन्शन. आमकां काय असना, म्हणजे आम्ही जाणा की कोणी असतात ते पळोवपाक, आमची लाईक दॅट फॅमिली पळोवपाक कोणी असतात. तसे आय मीन नेव्ही इज दॅट वे फॉर इट्स व्हेरी नाईस, लुक्स आफ्टर यू, युअर फॅमिली.
1: मला सांगा, लष्करी सेवेची मागणी आणि तुमचे वैयक्तिक जीण, हातून तुम्ही समतोल कसा दोन?
0: हा, वर्क बॅलन्स लाईफ नेव्ही देता तुमका, इन द सेन्स दॅट तुमका एटला देर इज अ भुरग्यांक स्कूल असता एव्हरीवेअर, सगळे नेव्हल बेसान नेव्ही चिल्ड्रन स्कूल असतात. सो स्कूल इज नॉट अ प्रॉब्लेम, एकॅडमिक इयर मध्ये बी तुमचे ट्रान्सफर येले की दॅट इज नो प्रॉब्लेम. देर आर केंद्रीय विद्यालय एव्हरीवेअर,

0: तो एज्युकेशनाचे एव्हरीथिंग इज लुकड आफ्टर. सो अँड नेहमी इट इज नॉट दॅट ओनली काम काम काम, असे बाकीचे बी असता, पिकनिक बी असता नेहमीची, देन लेक्चर रिक्रिएशन असता, देन देर आर लेक्चर्स बाय लेक्चर्स अँड देन गेट टुगेदर्स असे असतात. दॅट मीन्स इट इज वर्क एज वेल एज युअर प्रोफेशनल लाईफ इज बॅलन्स्ड, म्हणजे समतोल असतं.
1: बट स्टील तुमचे काम केन्ना केन्ना ऑड अवर्स.

0: फॅमिली त्यांचं सपोर्ट जायच पडता.
1: त्यांचं
0: सपोर्ट
1: ऑल द डिफेन्स फॅमिली,
0: फॉर दॅट मॅटर आर्मी एअरफोर्स नेव्हीचे डिफेन्स त्यांच्या फॅमिलीचे सपोर्ट जायत. विदाउट युअर फॅमिली सपोर्ट तुका तुझे कामात कॉन्सन्ट्रेट करपा जाणार. तेन्ना यू आर ऑलवेज एट द बॅक ऑफ द माइंड की ते असे उरतले. आय मीन दे शूड सपोर्ट यू. बट लकीली आता नेहमीच कोणी असतात ती फर्स्ट जॉईन जातात त्यांना बी किती हे ओरिएंटेशन प्रोग्राम उरतात ते लाईफ कशी उरतले तिने. आय मीन इट इज ऑल दे आर प्रिपेअर्ड. हा ते मी प्रिपेअर करतात तुमचं लाईक युअर हजबंड विल बी अवे फॉर सच अँड यू लव टू लुक आफ्टर. असे बी बायलां असतात की हजबंड नासतना बी ते घर शिफ्ट केले असा, चोरडाचे ॲडमिशन केले असा, चोरडाक हॉस्पिटलात ना ॲडमिट करून ऑपरेशन बी केलं असा. सो दे बिकम मोर इंडिपेंडंट दॅन घराची बायला ते चोरडा असा नी. दे बिकम मोर इंडिपेंडंट दॅट वे. दे आर नॉट डिपेंडंट ओनली ऑन द मेल मेल्स ऑफ द फॅमिली.
1: तुम्ही एक बरी गोष्ट सांगली, दे आर वाईफ डिफेन्स वाईफ सपोर्ट सिस्टम. तुम्ही जेव्हा देशा खातीर काम करता त्यांना दे आर बिहाइंड सपोर्टिंग यू पीपल. सो दे आर ऑल्सो दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. असे
0: त्यांचे सपोर्ट जायत.
1: बरे, तुम्ही तुमच्या काळात तुम्ही जो कार्यकाळ आशिल्लो नेव्हीचो तातूंतले एक अस्मरणीय असो अनुभव आमकां सांगू शकता.
0: एक्च्युली द डिफेन्स सर्विसीस ते सगळे आमचे फुल सर्विस माझे 34 इयर्स सर्विस नी अस्मरणीय असतात. तितूंतली थोडी गोष्ट असा की तसे तुझे किते स्मृतीपटल म्हणतात नी, स्मृतीपटलाचेर ते असतात ते भीतर. तसे देर आर सो मेनी इन्सिडंट्स. असे एक इन्सिडंट म्हणला तो आय वॉज अ इलेक्ट्रिकल ऑफिसर ऑन बोर्ड अ शिप, म्हणजे शिपाचे इलेक्ट्रिकल. त्याचे इंटिग्रल हॅलो म्हण उरता, इंटिग्रल अँटी सबमरीन वॉरफेअर हॅलो. तो हॅलो घेऊन आम्ही डिप्लॉयमेंटा गेल्ली आणि डिप्लॉयमेंट सगळे मिशन सक्सेसफूल झाले. परत येताना इट वॉज इन द मंथ ऑफ जून ऑर जुलाय. सो देर वॉज अ द सी वॉज व्हेरी रफ. तुमका सांगता नी, आय जस्ट टेल यू हाऊ इज दॅट. सी स्टेट झिरो म्हणल्यार काय वेव्स बी काय ना. सी स्टेट वन म्हणजे मातशे जास्ती वेव्स, सी स्टेट टू म्हणल्यार आणि मातशे. आमचे किती स्टेट, सी स्टेट फोर ऑर फायव्ह म्हणल्यार अराउंड 20-25 feet वेव्स.
1: अरे बाबा,
0: वेव्स तितले वेव्स सारखे. ते कितले आमचे 4,000 or 5,000 tons शिप. ती अशी खेळणी उरता नी, अशी तुम्ही खेळणी उडयता उसळता तसे वयर सकल जाताले. आणि त्यांना तुमकां काय किचन बंद सारखे, तुम्ही शिपाचे किचन बंद, तुमकां खाली ब्रेड आणि रसम मेळटा. म्हणजे कुकिंग करपाकच जाणार तुका, ते कुकिंगाचे वेसल्स बी काय दवरपाकच जाणार. सो दॅट वॉज अ व्हेरी टफ टाईम. सो वेन वी आर कमिंग बॅक टू, आम्ही केन्ना परत बॉम्बे येताले पोर्टाक, देन दॅट सी वॉज व्हेरी रफ इन द सेन्स इट वॉज ते कितले स्टेट 4 or 5 असतले बिलकुल. म्हणजे शिप आर क्लास शिप म्हणतात न्ही, रणजीत राणा क्लास शिप, व्हडली ती शिप, 180 meter शिप अशी सकल वताले उदकात. सकल वचून असे वयर येतले. ते येताना इतलो होड पाळ येयलो. आमचे ते एअरक्राफ्ट उरता हॅलिकॉप्टर, हॅलिकॉप्टर ते हँगरात दवरपाचे उरता. सो बिकॉज ऑफ द ते शी स्टेट इतले रफ असलो, आम्ही ते हँगरात दवरसा शकलना. तो वेव कंप्लीट वेव शिपा वयल्यान गेलो आणि हॅलिकॉप्टर डॅमेज केले कंप्लीट. हॅलिकॉप्टर वॉज टोटली डॅमेज. सो आय कॅन नेवर फॉरगेट. हा असले ते माझे दोळ्या मुखार जातले ते, जाल्यार हांव काही करू शकलो.
1: उदकाचो हे नीट इतलो पॉवरफुल असता न्ही,
0: पॉवरफुल असता. सो दॅट वॉज वन ऑफ द यु नो मोर फ्रायटनिंग एक्सपिरियन्सीस इन लाईफ. आणि म्हणजे बरे एक्सपिरियन्स म्हणजे आय वॉज अ इलेक्ट्रिकल ऑफिसर वन ऑफ द डायव्हिंग सपोर्ट वेसल. म्हणजे डायव्हिंग सपोर्ट वेसल म्हणजे जो नेव्हीचे डायव्हर्स असता नी त्यांना सपोर्ट ते वेसलाचे काम करतात नेव्ही डायव्हर्स. आमकां एक टास्क येयले आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यांचे एक अंडर वॉटर विंग असता. सो एक रॉयल प्रिन्सेस म्हण ती शिप आशिल्ली, तो 150 वर्षा फाटी ती ऑफ लक्षद्वीप आयलंड ती बुडली. आमकां ते ऑर्डर येयले की ते कितें बुडिले तुमचे आर्टिफॅक्ट्स हाडपाक जाय म्हण. सो आमी एक महिने उरले लक्षद्वीप. सो दॅट वॉज द बेस्ट टायम वेर यु नो आय लर्न डायव्हिंग ऑल्सो. इट वॉज अ वंडरफूल एक्सपिरियन्स. अँड देन तो सक्सेसफूल झालो फुल मिशन. आम्ही ती सगळी तोप त्यांची ती भीतर ओल्ड ओल्ड आयटम्स सगळी बाहेर काढली अराउंड फ्रॉम 90 meters. सो दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल स्मरणीय.
1: अंडर वॉटर डायव्हिंग थंयच केले. म्हाका सांगात नौदलांतल्या आता नव्या तंत्रगिज्ञानाचो फुडार आणि दर्याच्या फुडलो हे कशे म्हणजे कशा प्रकारचे फुडें.
0: हे अति इंग्लिश

0: भविश्यात एक शब्द आसा न्ही हाय कटिंग एज टॅक्नोलॉजी. नेव्ही नेव्ही आसा न्ही, नौसेना आसा न्ही, ऑलवेज एट द फोर फ्रंट ऑफ दीस टॅक्नोलॉजी. आमी कितें, आमी पयलें काम करपाचें. फॉर एग्जाम्पल एक उदाहरण दिता तुमकां, हांव पयलें कामांव 25 म्हण हॅलिकॉप्टरांत काम करतालो. ते तांचे रडार बी सगळे सायझीन व्हडले, वॉल्स ओल्ड टॅक्नोलॉजी. नंतर येयले कामांव 31 म्हण, ते सगळे इंटिग्रेटेड. द टॅक्नोलॉजी इवॉल्व जातेर उरता अँड नेव्ही अपडेट जायत उरता, अँड दॅट टू डिफेन्स टॅक्नोलॉजी अपडेट जायत उरता. आतां तुमी पळयले ड्रोन टॅक्नोलॉजी कितें यूज केला, ते फस्ट यूज केले अझरबैजान वर्सस आर्मेनिया वॉरांत यूज केले टर्की ड्रोन. नाव द ड्रोन टॅक्नोलॉजी इज इम्प्रूव्ड सो मच, ऑल वॉरफेअर इज डन बाय ड्रोन्स ओनली. टॅक्नोलॉजी इज इनक्रिझिंग इन डेव्हलपिंग सो मच. सो नेव्ही इज इन द फोर फ्रंट ऑफ एब्झॉर्बिंग दीस टॅक्नोलॉजी.
1: नौदळान एक प्रभावी अधिकार जावपाक खंयचे खंयचे गूण जाय पडटात?
0: हांव तुमकां स्टार्टिंगाक सांगिल्लें न्ही, SSB कशें सिलेक्शन जाता, ते लिडरशीप क्वॉलिटी, तुमचे इनिशिएटिव्ह, तो ऑफिसर लायक क्वॉलिटीज. हांव सांगता तुमकां, कॉर्पोरेट लिडरशीप आनी मिलिटरी लिडरशिपात थोडे डिफरन्स आसता. कॉर्पोरेट लिडरशीप इज टोटली कायंड ऑफ अ डिफरंट लिडरशीप. मिलिटरी लिडरशीप इज दॅट तुमचे लिडरशीप क्वॉलिटी दाखोवपाक जाय. इन द सेन्स यू हॅव टू कमांड रिस्पेक्ट फ्रॉम युअर ज्युनियर्स अँड युअर पर्सनल इंटिग्रिटी. तुम्ही ते वैयक्तीक तुमचे ते कॅरेक्टर आसा न्ही, ती तुमकां सगळे लोक तुमकां पळयता. आय मीन यू आर दे आर लुकींग अप टू यू एज अ रोल मॉडेल. सो यू हॅव टू डू अँड देन यू हॅव टू टेक द इनिशिएटिव. तो फिल्ड मार्शल मलेकशान सांगला, आय विल नॉट ऑर्डर यू टू वॉर बट आय लीड यू टू द वॉर. हांव सांगना तुमकां वचा वॉर करा, न्ही हांव लीड घेतलो. ते उरपा जाय मिलिटरी लिडरशिपात. आनी कम्युनिकेशन,
1: नौदळाच्या विमान शाखेन सेवा दिवपाक सगळ्यांत म्हत्वाचे कितें आसता भुमिका?
0: हय, नौदळाचे एविएशनाचे इम्पॉर्टन्स म्हटल्यार एविएशन ऑलवेज इवॉल्विंग टॅक्नॉलॉजी.
1: पयली नेव्हल एविएशन नाशिल्ले, पयली
0: आर्मी आसले. हा, पण आर्मीत बी एविएशन आसा जाल्यार स्मॉल विंग, बट नेव्हल एविएशन म्हणल्यार डॅक बेस्ड फायटर्स बी आसात नेव्हीत. लायक वी हॅव टू कॅरियर्स न्ही, एअरक्राफ्ट कॅरियर्स, तिथून ते एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्ट तिथून लँड करतात, तिथून ऑपरेट करतात. सो नौदळाचे एविएशन इज अ टेक्नॉलॉजिकली व्हेरी इवॉल्विंग फिल्ड. इन द सेन्स तुमकां यू आर एक्सपोज, तुमकां डिफरंट डिफरंट इक्विपमेंटाचेर काम करपाक मेळटा. अँड देन यू हॅव दॅट सॅटिस्फॅक्शन वॅन द पायलट गोज फॉर अ मिशन अँड केन्ना तो परते येता, सांगता मिशन सक्सेसफूल जालें. ती सॅटिस्फॅक्शन तुमकां जो वैयक्तीक सॅटिस्फॅक्शन जो मेळटा न्ही, ती कितें डिफरंट उरता अशें. आनी आमचे नेव्हल नौदळाचे एविएशन इज अ व्हेरी क्लोज निट फॅमिली. इन द सेन्स जो पायलट आसा, तो एअर ऑपरेशन्स ऑफिसर आसा, ग्राउंड क्रू आसा, आमी एक म्हणजे अशे फॅमिली अशे काम करतात. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ नेव्हल एविएशन.
1: म्हाका सांगात, आतां गोंयांत खूब अशे भुरगे आसात जे नौदळांत वचपाक सोदतात, भारतीय सेनेन वचपाक सोदतात, पूण तांकां मार्गदर्शन अशें मेळना. देर इज व्हेरी लेस इन्फॉर्मेशन अवेलेबल टू देम. सो तांचे खातीर कशें पावप आनी तांकां कशें मोटिवेट करप?
0: एक्च्युली म्हाजे कॅरियरांत हांव पळयलां, गोवा इज दॅट गोवासान डिफेन्साक कोण जॉयन जाता ती नंबर्स कमीच आसा. हांव केन्ना गोवा आसलो, वी आर अ पार्ट ऑफ अ टीम. आमी सगळे स्कुलां वतला आशिल्ले आनी तेमकां प्रेजेंटेशन दिवन सेन सांगता आशिल्ले नेव्ही म्हणल्यार थोडे एक्सपोजर दिवपाचे. बट अनफॉर्च्युनेटली गोवाचे यूथ आसा न्ही, ते डिफेन्स इज नॉट एन ऑप्शन. बट हांव सांगता आतां थ्रू यू, दे शूड ते डिफेन्साचे जॉयन जावपाचे ऑप्शन तेमी जरूर पळोवपाक जाय. म्हणल्यार डिफेन्स इज अ गूड ऑप्शन दॅट गिव्स यू honorable you know status in your society, that gives you a good financial security, that gives you a good you know security for your family. Defense is one of the options to look for the Goan youths. I think they should explore this. But what I have seen is in my full career of 34 years, I had seen mala kamit Goans ha interact kala mela.
1: तुम्ही आता डिसिप्लीन ऑल्सो इज वन ऑफ द इम्पॉर्टंट
0: थिंग्स.
1: डिसिप्लीन म्हणल्यार म्हाका तुमकां सांगून दिसता की तुम्ही जेन्ना नेव्हीन आशिल्ले इन युनिफॉर्म आनी सडनली यू केम आफ्टर युअर रिटायरमेंट केम बॅक टू सिव्हील लायफ, तेन्ना तुमकां कशें दिसलें? तुमी थंयच्यान म्हणजे हाव वॉज युअर ट्रान्झिशन फ्रॉम
0: सिव्हील लाईफ? बट इन डिफेन्सांत कितें जाता, यू यू

0: आर अ व्हेरी क्लोज सोसायटी इन द सेन्स यू नो यू तुम्ही एकच जाग्यार रावतात, सगळे डिफेन्साचे आता. फॉर मी नाव हांव आतां भायर सिविलियन सोसायटींत रावतां, बट फॉर मी आतां ट्रान्झिशन तितलें डिफिकल्ट जाना इन द सेन्स यू नो. बट देर आर समटायम्स थोडे डिफिकल्टी जाता एडजस्ट जावपाक, बट ओवर अ पिरियड ऑफ टायम दॅट्स ओके. आय मीन एडजस्ट जावपाक जाता.
1: पूण हातूंतले डिफरन्स कितें दिसले तुमकां?
0: डिफेन्स म्हळ्यार आमी वी गो इन टू एवरी डिटेल इन द सेन्स यू नो. आमकां स्टेप बाय स्टेप हीत जाय करपाक जाय. आतां मिटींग आसलें, हाउसींग सोसायटीचे मिटींग आसा, आमी प्रिपेर करून वता कितें कितें उलोवपाक जाय, कितें आसा हेजे पॉयंट कितें आसा. आय मीन वी आर ऑल दॅट वे, वी हॅव आमकां तशें ट्रेन केल्लें आसा. आय मीन एनीथींग वॉट यू डू इज यू शूड नो वॉट यू आर टॉकिंग अबाउट अशें. ते डिफरन्स आनी ते टायमाचे, म्हळ्यार टायम म्हळ्यार एटलिस्ट बी 10 मिनिट्स अर्ली टू द यू नो शेड्युल्ड टायम.
1: बरें कॅप्टन साहेब, आमचे भुरगे जे पळय गोंयचे भुरगे जे पळय आसात जे डिफेन्सान जॉयन जावपाक सोदतात, तांकां खूब आवड आसा, ते प्रिपेर करतात, तांकां तुमी कशें मोटिवेट करतले, कशें मॅसेज दितले?
0: डिफेन्स जॉयन, डिफेन्स सर्वीस इज अ गूड ऑप्शन. जॉयन जावपाक जाय, ट्राय करा. आमच्या टायमार काय आमकां तितलीं साधनां नाशिल्लीं की टू गेट दॅट इन्फॉर्मेशन. आतां तुमकां सगले ऑन अ क्लिक ऑफ अ बटन तुमकां सगले नॉलेज आसा, इंटरनेटार सगले मेळटा. एन्ड आतां कोचिंग सेंटर्स बी आसात, तुमकां ते इंटरेस्ट. आमकां तितले नॉलेज नाशिल्ली. डिफेन्स डेफिनेटली यू शूड ट्राय इट एज अन ऑप्शन फॉर युअर कॅरियर.
1: इट इज
0: वन ऑफ द बेस्ट कॅरियर्स. एन्ड देर इज नथिंग लायक सर्विंग फॉर युअर नेशन.
1: येस,
0: that satisfaction you get when you wear that uniform, the pride you feel when you wear that uniform, and then once you know that you are giving your bit to the nation, that feeling itself is wonderful. So I urge all the Goan youth to consider defense as an option for the career.
1: Yes, Captain Kudalkar sahib, baresle tumhi amcha studio na ile amcha aikupyang khub mahatvache khubri sanglyo, tumche anubhav sangle, tumka akashvanicha vatin dev bare.
0: Thank you so much. Ha, tumche bhi abhari asa maka invite kele, maje kide views asa ti experience asa share karche. Thank you. Jai Hind.
1: Jai Hind.

0: वीर जवान, आयचे वीर जवान कॅप्टन सुनील कुडाळकर, तांचे कडेन उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान संकल्पना श्री जॉन आगियार, प्रस्तुती उषा योगराज नायक, निर्मिती पालो डॉक्टर साईश देशपांडे, कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्या कार्यावळी आता ऐकात आमच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: मोगळ्याके भेनू नमस्कार. गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगता घसर आणि कार्यावळी निमाणे कडेन वितना ऐकूया बिंद्या अवस्थांचा आवाज.

मोगाळ खपनवाणी या गीता बरोबर आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ हांगाच सोंपता.

105.4 मेगाहर्ट्झचे मोगळ अकपॅनो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. सकाळची 8:15 आणि 48 सेकंड जातात. वेळ दा कतार यांच्या कार्यावळींचं. कातारांच्या कार्यावळीत पहिल्या सुवातीर ऐकूया तमन सिन्हा आणि आर्यन ह्यांच्या आवाजातल्यान हे मोगळ अशे सोबीत सुंदर कातार तुमच्या खातीर.

मगाळ कपानो 105.4 मेगाहर्ट्झच्या तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि कातारांची कार्यावळ तुमच्या सांगत असा कार्यावळीन मुखावच्छेद वेताना ऐकूया ओलावा आणि बुंता ज्या आवाजातल्यान हो आवाज.

मोगाळ्याकपणा काही स्क्रिना भितर आडवर जावन 40 मिनटां जातात आणि वेळ जाता कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरांचो. काही स्क्रिना भितर आयकुया कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयसच्यान उत्तराखंडाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतली. खुबशी प्रमुख अर्थवेवस्था अनिश्चितता आनी अर्थीक आव्हानां

0: अनिश्चितता आणि आर्थिक आव्हानांचो फुडो करता असताना भारताची प्रगतीची गाथा जगाक प्रेरणा दीत आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. आसाम नागालँड शिमेर कच्चे तेल आणि सैमीक वायू सोदून काढपा खातीर आणि उत्पादन करपा खातीर केंद्र सरकार आणि आसाम आणि नागालँड सरकारामधी त्रिपक्षीय समजिकायेच्या कबलातीचेर सय झाली. आयसीसी बायला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाच्या 10व्या आवृत्तीक आयज सावन सुरवात जाता. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान उत्तराखंडाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतली. हे भेटीवेळार ती देहरादूनातल्या भारतीय लष्करी अकादमीतल्या 198व्या नेमान अभ्यासक्रमाच्या आणि 141व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेडचो नियाळ घेतली. खुबशी प्रमुख अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि आर्थिक आव्हानांचो फुडो करत असताना भारताची प्रगतीची गाथा जगाक प्रेरणा दीत आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. तांणी आत्मनिर्भरतेच्या दिशेन देशाचो संकल्प अधिक घट्ट करपाच्या गरजेर भर दिला आणि विशेषत अक्षय उर्जा क्षेत्रात जागतिक स्तरावेल्या सर्वोत्तम पद्धतींचो अवलंब आणि अंमलबजावणी करपाच्या महत्वार उजवाड घालो. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलाच्या 11व्या बसकेच्या अध्यक्षस्थानार असताना प्रधानमंत्र्यांनी हे प्रतिपादन केले. विकसित भारत एट 2047 खातीर सर्वसमावेशक मानवी विकास ही या वर्षाच्या बसकेची संकल्पना आशिल्ली. ह्या बसकेक 28 राज्यां आणि 5 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासक उपस्थित आशिल्ले. नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलाच्या बसकेत सगळ्या 28 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेवपाची ही पहिलीच वेळ. आसाम नागालँड शिमेर कच्चे तेल आणि सैमीक वायू सोदून काढपा खातीर आणि उत्पादन करपा खातीर केंद्र सरकार आणि आसाम आणि नागालँड सरकारामधी त्रिपक्षीय समजिकायेच्या कबलातीचेर सय झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेयफ्यू रियो हांच्या हजेरेंत नवी दिल्लीत ही कबलात झाली. ह्या वेळार उलयताना अमित शाह हांणी हाका इतिहासीक खीण म्हणले, कारण ह्या उपक्रमाक लागून तेल आणि सैमीक वायू हांच्या संशोधनाची संद वाढटली आणि खनिज संशोधनाची शक्यता निर्माण जातली. हो निर्णय नेशन फर्स्ट आणि सहकारी संघराज्याच्या भावनांचे प्रतिबिंब असा असे त्यांनी सांगले. तेल ही राष्ट्रीय संपत्ती आशिल्ल्यान त्याच्या संशोधनात कसलीच आडमेळी येऊची न्हय हाची जतनाय घेऊन दोनूय राज्यांनी राष्ट्रीय हितान मुखार वचपाचे मान्य केला असे त्यांनी सांगले. हे कबलाती वरवी ह्या मळार तेल आणि वायू सोदपाक व्हड चालना मेळटली असे गृहमंत्र्यांनी सांगले. ह्या कबलातीक लागून ह्या वाठाराची तेल काढपाची ताक जी सध्या दिसाक 1000 ते 1500 बॅरल आसा ती 10 पटींनी चड वाढटली असो अदमास आसा. फक्त एकाच वाठारातल्यान 15000 कोटी रुपया परस चड उत्पादन काढपाची ताक आसा असे अमित शाह हांणी सांगले.
1: हम सब एक ऐतिहासिक क्षण के साक्षी हो रहे हैं. इससे ऑयल और नेचुरल गैस की एक्सप्लोरेशन की संभावनाएं बढ़ेगी, मिनरल की भी खनन की संभावना खड़ी होती है. दोनों राज्यों ने ये निर्णय किया 50-50% कर भारत के तेल के उत्खनन में बाधा न बने, क्योंकि ये राष्ट्रीय संपदा है और मुझे लगता है कि ये भाव बहुत महत्वपूर्ण है.
0: वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आयज सावन सुरू जावपी स्वित्झर्लंडच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात. ह्या दौऱ्या वेळार मंत्री स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलीन आणि स्वित्झर्लंडची आर्थिक व्यवहार विभागाची राज्य सचिव हेलन बुडलिंगर आर्टिडा हांची भेट घेतले. तशेंच गोयल स्वीस वखद निर्माण क्षेत्रातल्या मुखेल प्रतिनिधीकडे संवाद साधतले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान सांगले की ह्या दौऱ्याक लागून भारत स्वित्झर्लंड मधली आर्थिक भागीदारी अधिक घट्ट जातली आणि भारत युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन वेपार व आर्थिक भागीदारी कबलातीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुलभ जातली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.

0: आता मुखावल्यो खबरो. नवी दिल्लीत 13व्या ब्रिक्स चारीकरण मंचाची सुरवात जाली. भारताच्या अध्यक्षतेखाला आयोजित या 2 दिसाच्या मंचार ब्राझील, रशिया, इंडोनेशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आनी संयुक्त अरब अमिराती हांगाचे मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आनी शारी विकास क्षेत्रातले तज्ञ एकठांय आयल्यात. ते शारी विकासाकडे संबंधित म्हत्वाच्या प्राधान्यक्रमार चर्चा करतले. या मंचाचे उक्तावण करतना केंद्रीय गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री मनोहर लाल हांणी म्हणले की जागतीक विकासाच्या चर्चेत शारी विकासाचो अजेंडा अधिक ठामपणान मांडपाची ही एक संद आसा. सर्वसमावेशक शारी विकास हवामान आनी आपत्तींक फुडो करपाक सक्षम मुळाव्यो सुविधा, संस्थांचे बळकटीकरण आनी डिजिटल नवोपक्रम हे भारताच्या विकासगातेचे मुख्य आधारस्तंभ आसात अशें तांणी अधोरेखित केले. ब्रिक्स शारीकरण मंचाच्या फाटभुंयेर भारत आनी रशिया मदीं द्विपक्षीय बसकाय जाली. गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्रालयान दिल्ल्या म्हायती प्रमाण हे बसकेचे सह अध्यक्षपद गृहनिर्माण आनी शारी वेव्हार राज्यमंत्री तोखन साहू आनी रशियाचे बांदकाम, गृहनिर्माण व उपयुक्तता सेवा उपमंत्री युरी मुत्सेनेक हांणी भुशयले. शाश्वत शारी विकासाच्या क्षेत्रातले द्विपक्षीय सहकार्य वाढोवपा बद्दल सखोल आनी फुडाराचो वेध घेवपी चर्चा करपाची संद ह्या बसकेंतल्यान मेळ्ळी. दोनी वटांनी शाश्वत शारी विकासाबाबतच्या प्रस्तावीत समजिकायेच्या कबलातीच्या चर्चेतल्या प्रगतीचो आढावो घेतलो आनी ती कबलात बेगिनात बेगीन अंतीम आनी पुराय करपाबद्दल आपली कटिबद्धता व्यक्त केली. सध्या सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून संबंधित क्षेत्राच्या पलतडी व्हड किंमत मेजची पडटा आनी वेगवेगळे बदल घडून येतात अशी चिंता परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी व्यक्त केली. फिनलँडात जाल्ल्या कुलतारंता टॉक्स ह्या उलोवपा वेळार फिनलँडाची परराष्ट्र मंत्री एलिना वाल्टोनन आनी संयुक्त अरब अमिराताचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री लाना नुसीप बे हांचे वांगडा उदेती सत्ता आनी नवीन भूराजकीय स्पर्धा विशयार चर्चा करतना तांणी हे स्पश्ट केले. तशेंच ह्या संघर्षाचे परिणाम उणे करपाचे आनी मुत्सद्देगिरी खातीर अनुकूल परिस्थिती निर्माण करपाचे यत्न आंतरराष्ट्रीय समुदायान चालू दवरप गरजेचे आसा अशें जयशंकर हांणी अधोरेखित केले.
1: Our largest oil supplier, little less than 40%, is Russia. Our largest gas supply is the United States. And that was not the case till the 28th of February of this year. The main supplier was Qatar. So what is happening is the world is also de-risking on the region. People are looking for alternative energy sources and saying, okay, I'm prepared to buy at longer distance, maybe at a higher cost, but there is a greater security about it, predictability about it. So what I see in a way is that the global energy scenario will fundamentally change after this.
0: आखाती वाठारातल्या बदलत्या दर्या सुरक्षा परिस्थितीच्या फाटभुंयेर भारतीय खलाशांच्या सुरक्षितते खातीर सरकार खूप सतर्क आसा. संघर्षग्रस्त वाठारांनी वचपी भारतीय आणि परकी ध्वज आशिल्ल्या जहाजांचेर आशिल्ल्या सगळ्या भारतीय खलाशांक जहाज येरादारी महासंचालन मंत्रालयान अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगुपाचे सल्लो निवेदनात दिला. तशेंच जहाज चालक, जहाज व्यवस्थापक आणि जहाज कंपनीक सक्षम आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या सध्याच्या दर्या सुरक्षा नेमांक आणि मार्गदर्शक तत्वांक खरपणान पाळो दिवपाक सांगला. आयसीसी बायला T20 क्रिकेट विश्वचषकाच्या 10व्या आवृत्तीक आज सावन सुरवात जाता. स्पर्धेच्या सलामीच्या खेळांत यजमान इंग्लंड श्रीलंके आड बर्मिंगहॅमातल्या एजबेस्टन हांगा खेळटलो. काल राती मेक्सिको सिटीत एका भव्य उक्तावण सुवाळ्या उपरांत फिफा विश्वचषक 2026 ची सुरवात जाली. सलामीच्या सामन्यात सहयजमान मेक्सिकोन दक्षिण आफ्रिकेचो 2-0 असो पराभव केलो. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक दर्यादेग, केरळ आनी माहे हांगा कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ईशान्य भारत, अंदमान आनी निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तमिळनाडू, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांगाय मध्यम ते चड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान उत्तराखंडाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतली. खुबशी प्रमुख अर्थवेवस्था अनिश्चितता आनी अर्थीक आव्हानांचो फुडो करता आसतना भारताची प्रगती गाथा जगाक प्रेरणा दीत आशिल्ल्याचें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. आसाम नागालँड शिमेर कच्चे तेल आणि सैमीक वायू सोदून काढपा खातीर आणि उत्पादन करपा खातीर केंद्र

0: मोगळकपनो आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल तुम्ही ऐकत आहात आणि तुमच्या सांगता कसा कातारांची कार्यावळ. कातारांच्या या कार्यावळीत मुखार वितना ऐकूया लॉर्ना हांचा आवाज ह्या मुखावल्या काताल्या खातीर.
1: जेरी आणि जोनिता तुमच्या मुखार दवरता एक उस वाड तूं.

मगळकेपनो इज्जत ह्या फिल्मातल्या हे गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्लें.

मगर बनो ईद सत्या फिल्मात लहे गेला शिला लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज लक्ष्मीकांत पॅरीलाल हांनी संगीत बद्ध केले आणि सदाबहार ह्या कार्यावळीत मुखार वेतना ऐकूया मन्ना डे हांचा आवाज मुखावेल्या गीता खातीर.

नूरमहाल ह्या फिल्मात लहगिदशले मन्नाडे ह्यांचा आवाज ज्यांनी बाबू कन्वर ह्यांचे आणि संगीतबद्ध केले हे गीत मन्नाडे ह्यांच्या आवाजातल्या तुम्ही ऐकले सदाबहार ह्या कार्यावळीन. मग ऐकमेनो सदाबहार ही कार्यावळ तुमच्या आवडीची तशीच आमच्या आवडीची. झुटी ह्या फिल्मातले हे गीत किशोर कुमार लता मंगेशकरांचा आवाज बप्पी लहरी आणि संगीतबद्ध केले आणि रचना असा माया गोविंद हांची झुटी ह्या फिल्मा खातीर.

ह्याशिले झुटी ह्या फिल्मातले गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज तुम्ही ऐकलो सदाबहार ह्या कार्यावळीन. कार्यावळ मुखार व्हरतना मन्ना डे आणि संगती हांचा आवाजातल्यान हे मुखावयले हे गीत.

105.4 MHz वर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 10:11 आणि वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात पहिले गीत

मराठी संगीताचा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात आणि कार्यक्रमात पुढे जाताना आता ऐकूया टाइमपास या चित्रपटातील गीत। केतकी माटेगावकर यांच्या आवाजात टाइमपास या चित्रपटातील गीत तुमच्यासाठी।

0: मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना शेवटचं गीत वसंत बापट यांच्या रचनेत.
1: इतिहासाचे सर्व किनारे चक्क एका लाटेवर वाहून नेण्याच्या बिंधास्त अणाभाका घेणारे हे प्रेमिक नुसते चौपाटीवरच नव्हे, जगाच्या पाठीवर कुठंही आपापली संकेतस्थळं ठरवून भेटत असतात. पण या भेटण्याला काही वेळ काळाचं बंधन, कवीच्या कल्पनेतल्या नायकानं मिलनाला योग्य अशी आल्हाददायक वेळ कोणती निवडली ठाऊक आहे? पहाट. आता पहाटी काय भेटायची वेळ झाली. त्यावेळी घाई गडबडीत असणाऱ्या बऱ्याच मंडळींची भेट टाळायची म्हटलं तर काय निस्तरावं लागेल याची कल्पना आहे त्या दोघांना. दवबिंदूंच्या गारव्यात प्रणयाची धुंदी आगळी खरी, पण बाकीचं कोणतंही टेन्शन नायकाच्या सादरीकरणात आढळत नाहीये. वसंत बापटांचे शब्द यशवंत देवांच्या संगीतानं नटून इथं सादर होत आहेत शतदा प्रेम करावं अशा आवाजातून, अरुणदातेंच्या अदाकारीतून.

ऐगुबेनो अशोकपत्की आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत उदय भेंब्रे यांच्या शब्द आम्ही शंकर महादेवन यांच्या आवाजातल्यानं ऐकलंय. त्याचबरोबर कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीत मुखार पूर्णानंद चारी आणि बरेल्ले हे गीत ऐकूया बिंदिया वस्त नायकांच्या आवाजातल्यानं.

0: न्यायालय द्वारा जनहित में जारी।
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर। गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर।
2: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
3: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
4: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
2: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
5: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय।
2: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे।
4: कलात्म गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
4: कलात्म गोय।
2: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान।

अशोक पद की हणी, संगीतबद्ध केले हे गीत रमेश वेळुसकर हांचे, शब्द आमी गौतमी हेदे हांच्या आवाजातल्यान आयकले. आणि कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीत मुखावयल्या सुवातीर परत एकदा अशोक पत्की हांचेच संगीत आमी ऐकूया. बाकीबाब बोरकार आणि बरयल्ले हे गीत प्रेमानंद वेळुसकार तसेच दर्शना मणेरकार हांच्या आवाजातल्यान.

ऐकूया सोमनाथ चारी यांचे संगीत, रमेश वळुसकर यांचे शब्द, शर्मिला कश्यप यांच्या आवाजातले हे गीत तुम्ही ऐकतात. कोकणी सुगम संगीताच्या कार्यवळीतले हे निमणे गीत जाऊन असा. आणि ह्याच्या उपरांत 12:05 दिल्ली केंद्रा वयल्यान इंग्लिशीतल्यान खबरो तुमकां ऐकुपाक मेळटल्यो. आणि ताच्या उपरांत चित्ररंजन ही कार्यावळ तुमचे खातीर आसतली. ऐकत रावात 105.4 FM रेनबो.

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा.

0: दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा,
1: हॅलो गोयकारा.

एकपर्यंत सोनू निगम आणि अलका याग्निकांच्या आवाजातले हे गीत तुम्ही ऐकले. आणि आता मुखार मद्रास कॅफे ह्या चित्रपटातल्यान हे मुखावेले गीत ऐकूया. पपोन हांच्या आवाजातल्यान शंतनू मोहित्रा हांचे कंपोजिशन.

ऐकुपेनो अरिजित सिंग हांच्या आवाजातल्यान हे गीत निकतेच तुमी आयकले. चित्ररंजन ह्या कार्यावळीचे हे निमणे गीत आशिल्ले. हाच्या उपरांत कांय खिणांतच 1 वराचेर हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आमी तुमचे खातीर घेवन येतात. आयकत रावात 105.4 FM रेनबो.

0: दोतोर तुमकां येवकार परत एकदां आनी कार्यावळ सुरू करताना म्हजो आतां पयलोच प्रस्न तुमकां असो की म्हणजे डर्मेटोलॉजी म्हळ्यार एक्झॅक्टली कितें आमकां खबर आसा इट इज रिलेटेड टू स्कीन बट इन अ ब्रॉडर टर्म तुमच्या शब्दान कितें ताचे कसले कसले जे कितें एस्पेक्ट्स आसता ताचेर तुमी उजवाड घालचो
1: तर डर्मेटोलॉजी आमची डिग्री म्हणल्यार आमकां आयदर एम डी नाल्यार डिप्लोमा इन डी व्ही एल म्हणजे डर्मेटोलॉजी व्हेनरोलॉजी आणि लेप्रोलॉजी अशी डिग्री मेळटा. सो डर्मेटोलॉजी म्हणजे सगळी स्कीन डिझीजीस कातीची दुयेंसां आणि व्हेरी इम्पॉर्टंट

0: तातूंत लोकांक एक कन्फ्युजन आसता केस आनी नेल्स हे आमकां दाखोवचे काय ना. सो येस, आमी हेअर रिलेटेड आनी नेल रिलेटेड सुद्दां डिजीजीस पळयता आनी त्वचेच्यो. वी म्हणजे वेनरोलॉजी, दॅट इज प्रायव्हेट पार्ट्स, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीजीस STDs जे आसता ते सुद्दां स्किन डॉक्टर्सूच पळयता.
1: ओके.
0: आणि लास्ट दॅट इज एल, लेप्रोलॉजी. हे लेप्रसीचे एक सेपरेट बुक्स आणि सगळे सेपरेट आम्ही शिकता, कित्याक दॅट डिजीज अफेक्ट नॉट ओनली स्किन, म्हणजे त्वचेचेच न्ही, भितरले सुद्धा अवयव अफेक्ट जाता. आणि ताज्या खातीर सेपरेट प्रोग्राम, नॅशनल प्रोग्राम असा, ताजेर एम्फेसिस फोकस डिफरंट असा. सो त्या खातीर सेपरेटली लेप्रोलॉजी डील करता. सो हे सगळे असाच, प्लस रिसंटली आता एस्थेटिक मेडिसिन और कॉस्मेटॉलॉजी आयला, डर्मेटो सर्जरी आयला, अंडर विच वॉट्स रिमूवल, कॉर्न्स रिमूवल, स्किन टॅग्स रिमूवल, बोटॉक्स, फिलर्स आणि भरपूर लेझर्स, हे सगळे जे न्यूअर प्रोसिजर्स असतात ते इन्क्लुडेड. सो इट इज अ व्हेरी व्हरायटी ऑफ थिंग्स इन्क्लुडेड अंडर वन फील्ड.
1: सो खूप असे ॲडव्हान्स फील्ड, ऑफ वन ऑफ द ॲडव्हान्स फील्ड ऑफ मेडिसिन म्हणू शकता आम्ही,
0: वन ऑफ द ॲडव्हान्सिंग फील्ड मोर देन
1: ॲडव्हान्स.
0: अँड देर आर, देर इज मच मोर टू डिस्कवर अँड अनअर्थ इन दिस फील्ड.
1: राईट राईट. सो आता त्वचेची समस्या ही म्हणजे वेगवेगळे इश्यूज, वेगवेगळे प्रॉब्लेम्स जाऊ शकता. सो जेव्हा ह्यो समस्या जाता, लोकांनी एक्झॅक्टली केन्ना, म्हणजे किदे कितले सिरियसनेस झाले की डर्मेटॉलॉजीकडे, म्हणजे डॉक्टराकडे वयचे?
0: प्रश्न बरो असा. सो मेनली किदे जाता न्ही, केन्नाय स्किन प्रॉब्लेम झालो की बिकॉज ती इमर्जन्सीन पडना, सो लोक रावता 2 दिस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, केन्ना केन्ना 2 वर्सां काय करिनात, ते स्प्रेड जायत रावता. सो हांव किदें म्हणटा न्ही, 2 दिसांच्या वयर जर तुमकां एक रॅश बॉदर करता, 2 दिसांच्या वयर, जाल्यार ते कन्सल्ट करून घेवचे. आणि स्वतः ताजेर एक्सपेरिमेंट्स करप ना. हे एक, 2 दिसांच्या वयर जर किदें स्किन प्रॉब्लम असा आपूणच देवाना जाल्यार दाखयात. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गजाल, खंयची मेडिसीन घेवन जर तुमकां रॅश आयला, टॅबलेट घेवन किंवा आयुर्वेदीक ऑर किदेंय हर्ब्स जर घेवन तुमकां त्या दिसा रॅश, त्याच दिसा वचून दाखोवचे, बिकॉज मेडिसीन रिलेटेड रॅशीस खूप वर्सन जावपाक शकता आणि ताजेर मागीर उपचार करप डिफिकल्ट जाता लेट जाल्यार.
1: हय. सो म्हणजे काय लोक असे असतात की सेल्फ मेडिकेशन करतात.
0: येस.
1: सो ताजेर ते चुकीचे असा.
0: नॉट जस्ट सेल्फ मेडिकेशन, इवन जेन्ना तुमकां किदें दुयेंसा खातीर जर टॅबलेट्स दिल्यो जाल्यार, फॉर एक्झाम्पल पेन किलर. ओके. सो पेन किलरानूय केन्ना केन्ना रॅशीस येता आणि ते कोणाक येतले ते सांगपाक शकना. सो सपोज टॅबलेट घेवन तुमकां त्याच दिसा एक रॅश दिसला आंगाचेर, जाल्यार तुम्ही तो ऑलवेज कन्सल्ट करून घेवचो, वेदर इट इज अ ड्रग रॅश, मेडिसीन रिलेटेड रॅश असा काय ना तो.
1: ऑल राईट. सो जसे सांगला, म्हणजे आमचो टॉपिक विच इज रिलेटेड टू चिल्ड्रन, तुमकां भुरग्यां मदीं सगळ्यात कॉमन स्किन प्रॉब्लम्स किदें दिसता? ओवरऑल आमी गोंयचे उलोवया, गोंयांतूच तुमकां गोंयांत भुरग्यां मदीं किदें कॉमन डिसीजीस किदें?
0: सो भुरगीं स्कुलान वता, एकमेकांक मेळटा, पार्कान खेळटा, सो एकमेकांचे दुयेंसां जावप कॉमन असता. सो इन्फेक्शन्स, सो इन्फेक्शन्सान भितर फंगल इन्फेक्शन्स चरते, गजकरण जे आमी म्हणटा ते जाता, मागीर स्केबीज म्हणून एक असता, खरोज
1: खरोज
0: ती जाता, अदर इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, इम्पेटिगो बी म्हणून असता ते सगळे. सो इन्फेक्शन्स मेनली. आणि सेकंड कॅटेगरी एक्झिमा, एलर्जी, एलर्जीज जाता. सो एलर्जीज वेरियस टायप्स, स्कुलान तांकां शूज वेअर करून चपलाची एलर्जी पांयांक जावंक शकता, हाताची, हातांक क्रेयॉन्स, चॉक्स ताज्या पासून जावपाक शकता हाताक एलर्जी. मागीर सन एलर्जी, बिकॉज भुरगीं वतान भोंवतात, सनाची एलर्जी जावपाक शकता. सो ओवरऑल एलर्जीज आणि इन्फेक्शन्स हे कॉमन असतात.
1: हय. जेन्ना आता तुम्ही इतले सगळे एलर्जीज मेन्शन केले, ह्यो सगळ्यो एलर्जीज तुम्ही कॉमनली जातात, राईट?
0: हय.
1: आणि मागीर पेरंट्सांक दिसता असले की हे आता काय सिरियस ना, किंवा हे असेच आपणच आपल्या सारखे जातले, पण तांच्यानी इवन इन दीज द वन्स यू लिस्टेड, ह्या प्रॉब्लम्सांनी सुद्धा खंयच्यो अश्यो गोष्टी त्यांच्यानी इग्नोर करूंक जायना?
0: भुरग्यांच्या बाबतीत म्हाका दिसता इग्नोर करचेच न्ही एनी रॅश. ओके. पण 1 दीस बी मे बी रावल्यार जाता, ते देवता जाल्यार पळोवपाक. पण इफ त्या भुरग्याक ते बॉदर करीत आसा दोन दीस जाले. एज आय सेड, दोन दिसा वयर

0: तुम्ही काहीच रॅशेस घेऊन राहत ना, बिकॉज एकदा ते चढ क्रॉनिक म्हणजे इफ यू अक्यूट स्टेजान न्यू स्टेजान जेव्हा ट्रीट करता त्यांना रिझल्टही फास्ट येतात, ज्यांना डिले करून तर क्रॉनिक स्टेजान होता आणि लॉंग स्टँडिंग जाता त्यांना ट्रीटमेंटही बी डिलेड जाता ताका लागून.
1: राईट राईट राईट. सो हे जे तुम्ही लिस्ट आउट केले ताजे क्रॉनिक स्टेजीसूय व्हेरी आर व्हेरी मच पॉसिबल.
0: व्हेरी पॉसिबल होय,
1: जर इग्नोर करीत जाल्यार.
0: होय,
1: टॉकिंग अबाउट म्हणजे जे आता न्यूबॉर्न बेबीज असा लहान भुरगी तांच्या स्किनीचेर धाकटे रेड कलरचे रॅचीस रॅशीस किंवा पॅचीस असतात, कसे किती एक्झॅक्टली ते नॉर्मल काय ते कन्सल्ट करपासारखे न्यूबॉर्न?
0: हय, न्यूबॉर्न बेबीजांनी रेड पॅचीस असतात. ताका एक टर्म असा एरिथिमा टॉक्सिकम न्यूनेटरम, न्यूनेट म्हणल्यार न्यूबॉर्न ETN. सो हय, ते कसे दिसता जाणा रेड रेड कलर असे कोणे चावला कसे भुरग्याक आणि केन्ना केन्ना मदी एक व्हाईट नाल्यार येलो स्पॉट कसो दिसतलो. सो हे असता, पण दॅट बिंग सेड हे ETN जे नॉर्मल असता न्ही ते एक दोन दिसा भितर वता आणि दुसरे कडेन येता आणि ओवरऑल एक महिन्याच्या वयर उरत ना. एक महिन्याचे भुरगे झाले की उरना, आणि ते कित्याक लागून असता, तांची स्किन न्यू म्हणजे न्यूली कम इन टू दिस वर्ल्ड, सो दे आर एडजस्टिंग टू द वर्ल्ड. जे बॅक्टेरिया नॉर्मल जे मायक्रोब्स जर्म्स आमच्या सराउंडिंगात असा ताजेर एक रिएक्शन त्यांच्या स्किनचे नॉर्मल, मेडिसिनची गरज ना. पण जर डाऊट असा भुरगे ओगी खूप रडटा किंवा हे रेड पॅचीस वाटता वचना जाल्यार डॉक्टराक दाखवचे नॉर्मल म्हणून रावचे नाही.
1: सो कन्सल्टेशन सदांच सेफर.
0: हय
1: हय. आता न्यूबॉर्न म्हटले की म्हणजे डायपर इज अनदर बिग प्रॉब्लेम, म्हणजे ते रॅशीस जेव्हा येतात त्यांना. सो डायपर रॅश जी असतात त्यांना प्रत्येक पेरेंट्सांनी हे अवॉइड कसे करप, आणि जर झाला ऑलरेडी झाल्यावर त्याचे कसे सोल्युशन?
0: सो पहिली प्रिव्हेंशन. प्रिव्हेंशनाक न्ही एक इम्पॉर्टंट थिंग इज की बरे क्वॉलिटीचे नोन ब्रँड्साचे डायपर्स वापरचे. मोस्टली जे हांवें रॅशीस प्रॅक्टिसान पळयला ते मेन ब्रँड्साच्या डायपर्सांक जायना. सर्टन अननोन, वेन यू आस्क पेशंट अननोन एक ब्रँड म्हणल्यार कॉस्ट सेव्हिंग करपा खातीर खंयचोय जर अननोन ब्रँड वापरता जाल्यार रॅशीस कॉमन. सेकंडली डायपर फ्री पिरियड म्हणजे डायपर चेंज करता ज्या वेळार न्ही त्यांना मातशे सराउंडिंग एअराक एक्सपोज करप ती एरिया वारे लागपाक दिवप थंय. सो डायपर चेंज केलो पुसले की मातशे सुकपाक दिवचे, डायरेक्ट दुसरो डायपर घालचो न्ही, मातशे एक मे बी 5 मिनिट्स 10 मिनिट्स दवरचो भुरग्याक. जर मातशे सुद्दा रेडनेस जाणवता तुमकां त्या एरियान जाल्यार डायपर रॅश क्रीम्स अवेलेबल आसा न्ही ती एक दवरची. इवन नॉर्मल मॉइश्चरायझर सुद्धा बेबीचो जो असा तो सुद्धा थंय लायल्यार जाता, सुकोवचे आणि मागीर डायपर घालचो.
1: सो आणि जर
0: ऑलरेडी जर रॅश जाल्लो असा जाल्यार डायपर रॅश क्रीम वापरूंक जाता एक दोन दीस. पण जर तातून वचना जाल्यार कन्सल्टेशन गरजेचे, कित्याक डायपर रॅश हे एक, तातून दुसरे असता कँडिडायसिस म्हणून म्हणजे फंगल इन्फेक्शन त्या पार्टाचे, ते रूल आउट करपाक जाय बिकॉज ते स्प्रेड जाऊन दुसरे कडेन पाहू शकता.
1: बरोबर,
0: ताका लागून.
1: सो तुम्ही म्हणले की जे ब्रँडेड डायपर्स असतात, हा गुड ब्रँड्स, सो ते ॲक्च्युली डॉक्टराक कन्सल्ट करून विचारूनच तोच ब्रँड एक फॉलो कर, म्हणजे बेटर क्वालिटी फॉलो केली सेफ.
0: येस, या आय वूड से दॅट येस.
1: येस, राईट राईट राईट. सो दोतर खूप डिटेल्ड असे डिस्कशन चालू असा. या खिणाक आम्ही एक लहानसो ब्रेक घेऊया. रिटा रोज हांचे असे सोबीत असे कातार आम्ही ऐकूया. ऐकूपेनो तुमका हांव परत एकदा नंबर रिपीट करता. आमचे जो फोन लाईन्स तुमचे खातीर असतात त्यो ओपन असतात. 0832 हो कोड वापरून 2421285 ऑर 2224457 तुमच्या प्रश्नांची जाब मिळवपाक तुम्ही ह्या दोन नंबरांचेर कॉल करू शकता. आम्ही ऐकूया एक लहानशे न हे सोबीत असे कातार रिटा रोज हांच्या आवाजातल्या.

0: ऐकू पॅनो, रिटा रोजांच्या आवाजातल्यान सोबितशे कातार निकते सुमी आयकले. हॅलो डॉक्टर, ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक हांव येवकार करता. तुमकां परत हांव परत एकदां सांगता, तुमकां जर तुमच्या प्रश्नांची जाप जाय जाल्यार दोन फोन लायन्स आमचे ओपन आसात, 2421285 ना जाल्यार 2224457. मुजरत तुमी आमकां कॉल करचो. दोतोर, परत एकदां तुमकां येवकार. आतां आमी मुखार या. मुखा वयलो म्हजो प्रश्न आशिल्लो म्हळ्यार खुबशे बेबी प्रोडक्ट्स मार्केटान अवेलेबल आसता, तांची खरीच गरज आसता कशी काय?
1: बेबी प्रोडक्ट्स म्हळ्यार मॉइश्चरायजर एक इम्पॉर्टंट,
0: रायट?
1: आनी बेबीक बाथ दितले न्ही तेन्ना एक बॉडी वॉश, जेंटल बॉडी वॉश ऑर सोप,
0: रायट?
1: हे दोन मुखेल. बिसायड्स दॅट डायपर रॅश क्रीम एक दवरची. जसे आम्ही डिस्कस केले नी, डायपर रॅश जर जाता कसो दिसता जाल्यार इमिजिएटली स्टार्ट केल्यार जाता त्या रेड जाग्यांचेर, तातूंत मागीर तो वाडना, कमी जाता. दवरची डायपर रॅश क्रीम. सो ह्यो तीन गजाली आसपाक जाय. हांव म्हणटा इवन पावडराची गरज ना.
0: रायट. सो ह्यो तीन गजाली आर द मोस्ट बेसीक वन्स.
1: हय,
0: रायट. आतां समर्स जेन्ना आसता तेन्ना हीट रॅश किंवा जे घामोळे आमी म्हणटा ते जाता, भुरग्यांकूय जाता, आनी इन दॅट केस पेरंट्सांनी कितें एक्झॅक्टली काळजी घेवपाक जाय?
1: हय, हीट रॅश कॉमन न्यूबॉर्न बेबीजांक जाता, धाकट्या भुरग्यांक, व्हडल्यांकूय जाता. सो मेन आमची हॉट क्लायमेट, गरमी चड जाता न्ही, सो ओवर हीट जावप प्रिव्हेंट करपाचें.
0: रायट, रायट, रायट.
1: सो खूब लेयर कपडे बी जर तुम्ही घालता किंवा सिंथेटीक गार्मेंट्स, नायलॉन, रेयॉन बी अवॉयड करपाचे. कॉटन कपडे जाता तितले कॉटन लूज फिट कपडे घालपाचे भुरग्याक. धांवपाचे उदक सुद्दां चड गरम यूज करप ना, कित्याक एक न्ही मीथ आसा लोकांच्या मनान, गैरसमज. थंड उदकान, मातशें सुद्दां थंड उदकान न्हालो की भुरगो बरो ना जातलो, थंडी जोर जातली, बट तशें जायना. इनफॅक्ट चड गरम उदक जर यूज केलें न्हांवपाक जाल्यार बॉडीचे नॅचरल ऑयल्स जे आसता ते स्ट्रीप ऑफ जावन स्किन ड्राय पडटा, आनी ड्राय स्किन एक आमंत्रण कशें सगळे स्किन प्रॉब्लम्स येवपाक.
0: बरोबर.
1: सो हांव म्हणना थंड उदक, पूण ल्यूक वॉर्म, दुगदुगीत उदक, कोमट उदक यूज करप. चड गरम खतखतीक यूज करप ना, हातूनय हीट रॅश प्रिव्हेंट जाता. आनी जे नॉर्मल कुलिंग पावडर्स जे अवेलेबल आसा न्ही ओवर द काउंटर, ते तुम्ही लावूंक शकता, ते दॅट ऑल्सो हेल्प्स.
0: रायट, रायट. सो जेन्ना हांवें तुमकां बिफोर आमच्या ब्रेक जावच्या पयलीं जेन्ना विचारले अबाउट द डिसीजीस, तुम्ही एक डिसीज मेन्शन केलो, एक्झिमा, इफ आय एम करेक्टिंग इट, प्रोनाउन्सिंग इट करेक्टली. एक्झॅक्टली कितें आणि कॉमन आसा ते काय ना?
1: सो एक्झिमा खूप कॉमन आसा खरं. आमचे क्लायमेट ह्युमिड, नॉट व्हेरी ड्राय, तरी सुद्धा एक्झिमा कॉमन. आता एक्झिमा कितें? एक्झिमा इज जस्ट अ टर्म, इन सिंपल वर्ड्स एलर्जी. ओके, सो एलर्जी लीड्स टू एक्झिमा.

0: एक्झिमा म्हणजे वेन स्किन जाता ड्राय पडटा, ताजेर खाज सुट्टा, ओके, आणि रेड डार्क पडटा, तुम्ही पळयला आसतले. सो हय, तसले रॅशेस असता. आणि मोस्ट कॉमनली हे लोकांक दिसता आपल्याक इन्फेक्शन झाला, फंगल इन्फेक्शन चरते झाला असे दिसता, बट नो, इट इज बिकॉज ऑफ एक्झिमा. सो एक्झिमा इज द टर्म फॉर दॅट टाईप ऑफ स्किन जे तसे दिसता. आता ताका कारण दोन असता, एक एक्सटर्नल म्हणजे बॉडीच्या बाहेर जे सीझन चेंज जाऊन ड्राय क्लायमेटान जाऊक शकता एक, ऑर जसे हांवें म्हणले चपलाची एलर्जी असे कित्याक कॉन्टॅक्ट जाऊन एक्झिमा जावपाक शकता. सो ताका आम्ही कॉन्टॅक्ट एक्झिमा म्हणतात. आणि सेकंड थिंग इज भितरल्यान कितें खाऊन जर एक्झिमा जाता तुमकां ल्हान असतानाच्यानूच थोड्यांक कितें खातकी एक्झिमा जाता, एग्स केन्ना केन्ना, शेलफिश केन्ना केन्ना, सो हाका लागूनय एक्झिमा. सो दॅट इज अन इंटरनल, ताका आमी एक टर्म असा ताका अटोपिक एक्झिमा म्हणून, म्हणजे त्या भुरग्याची स्किनूच मातशी प्रोन टू एक्झिमा असता.
1: राईट, ओ ओके. सो खूप असं स्प्रेड झालो असो
0: अम्ब्रेला टर्म.
1: अम्ब्रेला टर्म, राईट राईट राईट. सो आता जेव्हा रॅशीस बीन जाता आंगार, त्यांना ऑर इवन अदरवाईज काहीच जर नॉर्मल असा आंग तरी सुद्धा भुरगी एक एकदा सतत स्क्रॅच करीत असता आंगाक, जाल्यार ते एलर्जीचे लक्षण एक एकदा पेरंट्सांक कळना. बट भुरगी आमका कॉल आयला, आम्ही तो रिसीव करूया. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हॅलो, कोण उलयता? हां मॅडम, सांगात तुम्ही डॉक्टर आमची आमच्या स्टुडिओतल्यान ऑन एअर असा, तुम्ही त्यांना सरळ तुमचा प्रश्न विचारू शकता. येस,
0: हॅलो हॅलो
2: हॅलो, गुड डे
0: हॅलो हॅलो सर, विचारा तुमचा प्रश्न विचारा.
2: म्हाका न्ही 4 महिन्याचो बाबू असा, आणि ताका न्ही असे रॅश येता आणि वता, म्हणजे सकाळचे असे उठल्या बरोबर एक थोडा टाइम असतो आणि परत रातचे येता येता वता ते.
0: रेड कलर, कलर कसला असा?
2: असं रेड कलर, बॉइल्स येतात आणि साईडिक रॅश जाता.
0: 4 महिन्याचो असा?
2: हय हय हय.
0: ओके ओके, केन्नाच्यान पळयला?
2: 4-5 दीस जाले आता.
0: 4-5 दीस, ओके बरे.
1: हॅलो
2: हॅलो
1: हॅलो,
0: हा. सो असले रॅशीस न्ही 4 महिन्याच्या भुरग्यांक, आता रिझन्स खूप असू शकता, चड ओव्हर हीट जावन, म्हणजे भुरग्याक जर गुटलायता, स्वॉडलिंग बी चड जाता असत, कित्याक गेल्या दीस गरमी सुद्धा चड वाढिल्ली, आता मातसो पावस पडटा तरी गरमी चड असा, हीट रॅश घामोळ्याक लागून जावपाक शकता. घामोळे सुद्धा असे चड कमी असे जाता डिपेंडींग अपॉन साय, म्हणजे कितली गरमी आणि थंडी ॲटमॉस्फिअरान असा त्याप्रमाणे. सो जर घामोळे असा न्ही, तुम्ही ताका चड लेयर्स जर यूज करता, स्वॉडलिंग बी चालू असा जाल्यार स्वॉडलिंग बंद करू शकता. कपडे सुद्धा जर ते फ्लॅनलाचे बी यूज करता जाल्यार कॉटन यूज करचे, मसलिन यूज करचे, लाईट कपडे, लाईट वेट कपडे. बिसाइड्स दीस ताका बायट्स बी जावपाची कितें संभावना असा घराकडे? बेड बग्स, बायट्स बी असे कितें, मस्किटोज बी? ताजे आम्ही सगळे प्रिकॉशन घेतला सध्या,
2: पण आता या दिसांनी तर म्हाका काही डिफरन्सूच दिसना.
0: डिफरन्स दिसना, हां ओके. सो एलर्जीचे चान्सीस मातशे कमी असतात इतले ल्हान भुरग्या भितर, ओके. पण किती प्रोडक्ट बी तुम्ही यूज करता ज्याची ताका जावपाक शकता अशी दिसता, क्रीम किंवा पावडर कसं स्पेसिफिक, जाल्यार तो चेंज करून बंद करून पळू शकता. किंवा अननेसेसरी प्रोडक्ट्स बंद करून पळू शकता. ऑल्सो न्हाता असताना, भुरग्याक न्हाणयता असताना किंवा यूज करता नाचणीचे पीठ बी असे केन्ना केन्ना यूज जाता न्ही, तसे बी किंवा यूज करता?
2: ह्या दिसांनी हांवें सगळेच बंद केला डॉक्टर, काहीच लावना ताका,
0: सगळे बंद केला.
2: आणि दुसरे म्हणजे तुम्ही घामोळे म्हणता न्ही, घामोळे जाल्यार असे म्हणजे असे मानेकडे बी तसे येऊ जाय आशिल्ले, ताका मानेकडे बी तसे ना, ताका फुल बॉडीकूच असा
0: असू शकता. धाकट्या भुरग्यांक घामोळे फुल बॉडीचेर सुद्धा येवपाक शकता, फक्त मानेकडे येतले असे ना, बिकॉज तांची फुल बॉडी सुद्धा हिटअप जाता. बॅकाचेर खूप कॉमनली येता, चेस्टाचेर खूप कॉमनली येता, हे खूप कॉमन असता. सो एक्झॅक्ट, सो तुम्ही किती करू शकता न्ही, सध्या जस्ट बेबी मॉइश्चरायझर चालू दवरपाचो, न्हावपाक न्हावपाक चड गरम उदक वापरपाचे ना, आणि ताका ओनली कॉटन जबली लाईट वेट घालपाची, ओव्हर हीट जावपाक दिवप ना, ताजे सगळे जे यूज करता पळय ते कॉटन यूज करचे. आणि गरमी जर रुमान सुद्धा चड असा म्हणजे फॅन बी ऑन केल्यार जाता भुरग्याक,

0: तसे काय ना. आणि आफ्टर दीस जर 2-3 दिसांनी सुद्धा जर रॅश तसोच असा जाल्यार कन्सल्ट केल्यार बरे.
1: ओके ओके ओके डॉक्टर.
0: ओके ओके येस.
2: आय होप तुमकां तुमच्या प्रश्नाचे उत्तर मेळा. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग. दोतोर आमची पहिली कॉलर आशिल्ली आणि तिणी बरो प्रश्न विचारलो. परत आमच्या प्रश्नाकडे जर आमी येतात तेन्ना म्हाका विचारपाचे, आमी कमिंग बॅक टू दॅट क्वेश्चन, की भुरगीं सतत जेन्ना स्क्रॅच करता कितें मिनींग एक्झॅक्टली?
0: सतत स्क्रॅचिंग केल्यार सुद्धा इट कॅन बी अ साईन ऑफ एलर्जी. भुरग्याक एलर्जी असू शकता डेफिनेटली. खंय स्क्रॅच करता तेही पळोवन घेवचे. मानेकडे, मागीर धोंपराच्या फाटल्यान, एल्बो कडेन बी स्क्रॅच करता जाल्यार एक्झिमा, अटोपीक एक्झिमाचे सायन आसपाक शकता. त्या भायर जर खाजून जर तांकां लायन्स कश्यो येता बॉडीचेर अशे आंगार, जाल्यार प्लांट एलर्जी असले कितें खावन, प्रॉन्साची एलर्जी असले बी आसूं शकता. सो येस, डेफिनेटली इफ भुरगो स्क्रॅच करता न्ही, ते इग्नोर करप ना. कित्याक भुरगो अननेसेसरीली केन्ना स्क्रॅच करिना, ताका इचिंग जाता म्हणून तो स्क्रॅच करता. आणि कित्याक ते इचिंग जाता ताका, ते सॉल्व करप गरजेचे.
2: सो एक एकदा म्हणटा की स्क्रॅच करून करून रेड जाता.
0: हय.
2: सो तेन्ना कितें म्हणजे ताका ऑलरेडी पयली कांयच दिसनाशिल्ले बॉडीचेर, विजिबल नाशिल्ले, बट ही वॉज स्टील स्क्रॅचिंग.
0: येस, बिकॉज दॅट इज हाव अर्टिकेरिया, म्हणजे एलर्जी युजली तशीच प्रेझेंट करता. जे स्कीन चेंजीस जाता न्ही मागीर, ते युजली आर बिकॉज ऑफ स्क्रॅचिंग.
2: राईट राईट.
0: ओके, सो बॉडीन एक केमिकल हिस्टामीन म्हणून असता, ताका लागून ते रिलीज जाता स्क्रॅच करून, आणि तो मागीर रेड जाता फूल पोर्शन.
2: बरोबर.
0: सो वेन यू स्क्रॅच ताजेर थंय दादड कसो येता, आणि असे दिसता की स्क्रॅच करूनच ते झाला, बट इट इज बिकॉज ऑफ द हिस्टामीन की ताका खाज येता. आणि एकदा खाजयले की मागीर रेडनेस, इवन हांवें जर हांगासर असे खाजयले विथाऊट स्क्रॅच इचिंग ऑल्सो जाल्यार ते रेड जातले. हय, बट कित्याक ओगीच हांव स्क्रॅच करचे ना.
2: सो
0: देर इज समथींग वीच इज कॉजिंग द एलर्जी, वीच इज रिलीजिंग द केमिकल, आणि मागीर तो स्क्रॅच करून तांबडे करून उडयता.
2: रायट रायट. सो डॉक्टर, आणि एक विचारपाचे आशिल्ले ते म्हणजे फंगल इन्फेक्शन हे भुरग्यां मध्ये जाऊ शकता आणि कितले कॉमन असा किंवा कितल्या प्रमाणात जाता?
0: जाता, फंगल इन्फेक्शन्स कॉमन असा, स्पेशली इफ घरान दुसऱ्यांक बी जाल्ले असा न्ही, जाल्यार ते स्प्रेड जाता भुरग्याक व्हेरी कॉमन. दुसरे जर स्वेटिंग खूप जाता भुरग्याक गरमेच्या दिसांनी बी, प्रायव्हेट पार्ट्सांचेर बी फंगल इन्फेक्शन स्टार्ट जाऊ शकता. मॉन्सून हे पावसा दिसांनी बी कपडे सारखे सुकुना, वॉलेस उरले बी जाल्यार तातूंतल्यान फंगस, म्हणजे फंगस डॅम्प जाग्यांचेर जाता न्ही.
2: रायट.
0: आणि चरते तेच रिंगवर्म, फंगल इन्फेक्शन.
2: सो इन दीस केस तुम्ही हेच रेकमेंड करता की पेरेंट्सांनी डॉक्टराकडे वचचे? सेल्फ मेडिकेशन इज नॉट रेकमेंडेड.
0: सेल्फ मेडिकेशन इज नेवर रेकमेंडेड. ओके, मॅक्झिमम तुम्ही स्वतः यूज करा इज मॉइश्चरायझर. ताज्यान वयर तुम्ही जाता तितले वचू नका, आणि नेबर्स, फार्मासिस्ट हांकां विचारून करचे न्ही एक्सपेरिमेंट्स, बिकॉज त्यांचे साईड इफेक्ट जाऊ शकता.
2: बरोबर. दोतर फुडे या आमी. मिथ काय फॅक्ट हे तुम्ही म्हाका सांगा, अँड कित्याक ते लोक म्हणटा की, खुबशे लोक म्हणटा की चॉकलेट्स खावन पिंपल वाडटा किंवा पिंपल जाता, मिथ ऑर फॅक्ट?
0: सो हे कम्प्लिटली मिथूय न्ही आणि कम्प्लिटली फॅक्टूय न्ही. सो आय वील जस्ट एक्सप्लेन. सपोज एकट्याक पिंपल्स नाच, पिंपल जावपाची टेंडन्सीच ना, जाल्यार ताणें चॉकलेट्स खाल्यारूय ताका पिंपल्स येवचे ना. ओके, सो चॉकलेट डायरेक्टली पिंपल्स कॉज करिना.
2: राईट.
0: हा, बट कोणाकूय जर पिंपल्साचो इश्यू असा ऑलरेडी, तांची स्किन ब्रेकआउट जाता, आणि हे पिंपल्सांक वेरियस फॅक्टर्स असतात. कित्याक एकट्याक पिंपल्स जाता, हॉर्मोन्स, जेनेटिक्स खूप कितें असता. ऑलरेडी जर एकट्या भुरग्याक ऑर इंडिव्हिज्युअलाक पिंपल्स येतात, ताणें चॉकलेट्स खाले ऑर एनी अदर, नॉट जस्ट चॉकलेट्स, एनी अदर हाय कॅलरी फूड, स्वीट फूड्स, हाय कॅलरीज, डेरी प्रोडक्ट, जाल्यार एक फ्लेअरअप ऑर पिंपल्स वर्सन जावपाक शकता. सो इट इज अ फॅक्ट फॉर समवन हू हॅज पिंपल्स, अँड इट इज अ मिथ फॉर समवन हू डझन हॅव पिंपल्स.
2: राईट राईट. सो हाय कॅलरीज अलॉंग विथ लाईक शुगर ऑर ओनली हाय कॅलरीज? म्हणजे
0: हाय कॅलरीज ऑल्सो, चीज, ऑल दीज डेअरी प्रोडक्ट,
2: राईट,
0: अँड शुगरी आयटम्स ऑल्सो, बिकॉज दे आर इनवेरिएबली हॅव्हिंग मोर कॅलरीज. शुगर इज हॅव्हिंग मोर कॅलरीज.
2: नॅचरल असा म्हणजे ते सेफ असा, मिथ ऑर फॅक्ट?
0: इट इज अ मिथ. ओके, बिकॉज ऑल नॅचरल थिंग्स मे नॉट बी सेफ. हा, सो एक उदाहरण हांवें पळयलां, केन्ना केन्ना लोक, पेशंट स्कीन प्रॉब्लम जाला म्हणटा.

0: जे लसूण लायता केन्ना केन्ना म्हणजे हील करपाक खातीर.
1: रायट रायट रायट.
0: आनी मागीर
1: आमकां कॉल येयला, आमी रिसीव करया. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो, कोण उलयता?
2: हांव अंजनी नायक.
1: मॅडम सांगा, तुमी तुमचो प्रश्न डायरेक्ट डॉक्टराक विचारू शकतात, विचारात.
2: ओके ओके.
0: हॅलो, येस येस, सांग सांगा.
2: डॉक्टर अनुश्री, म्हजो क्वेश्चन असो की भुरग्यांक एक गालार वायट पॅचीस तशे येतात, ऑर कपलार ऑर नातार अश्यो वायट वायट टायप पुळयो येतात बारीक बारीक, ताचे कारण आनी तुमी ताचे कितें उपाय सांगू शकतात?
0: ओके, सो तुम्ही दोन प्रश्न विचारला. ॲक्च्युली फेसार व्हाईट पॅचेस, हय, हे खूप कॉमन असता आणि मोस्टली शिबा असता. शिबा म्हणजे तो एक फंगल इन्फेक्शन. हय, फंगल इन्फेक्शन जे गरमेच्या दिसांनी, पावसाच्या दिसांनी चड ह्युमिडिटी खातीर बी येता आणि मोस्टली भुरग्यांक फेसारूच येता, ते स्वेटिंग बी जाले चड की येता. आणि ताचे ट्रीटमेंट सिंपल असता, केन्ना केन्ना ते आपणूच वता आणि जर वचना जाल्यार ताचे ट्रीटमेंट घेवचे. पूण कन्सल्ट कित्याक करचे की शिबा इज वन थिंग, पूण आणि दुसरे सुद्धा किती किती असू शकता. सन एलर्जी असपाक शकता. ओके, मागीर एलर्जी, माइल्ड एलर्जी, कसले प्रोडक्ट वॉट बेबी इज चाइल्ड इज यूजिंग सोपाची एलर्जी असपाक शकता, हे रूल आउट करपाक जाय. इवन केन्ना केन्ना खूप चड तेप तो व्हाईट पॅच एकूच बी जर असा जाल्यार मागीर लेप्रसी, विटिलिगो बी असले सगळे रूल आउट, कुष्ठरोग बी म्हणटा पळय ते रूल आउट करपाक जाय. बट हय, मोस्ट कॉमनली शिबा असता आणि ती खूप कॉमन असता आणि इजिली ट्रिटेबल असता. ओके, सो पूण ती आपणूच ट्रीट जावप मातशी डिफिकल्ट, दाखोवन घेवची. दुसरी दुसरो जो प्रश्न तुमचो असा की पुळयो नाकाचेर आणि कपलार, सो हीट रिलेटेड. ओके, घामोळे असू शकता आणि भुरग्यांनी न्ही केन्ना केन्ना हे घामोळे असा ते इन्फेक्टेड जाता आणि मागीर तातूंत मातेर भरता, रेडनेस, रेड जावपाक शकता, येलो जावपाक शकता. सो जस्ट घामोळे असा जाल्यार ते आपणूच वता, पूण जर हे आणि पसरता, रेड येलो बी जाता जाल्यार मागीर ताका एंटीबायोटीक दिवपाक जाय. सो त्या खातीर परत दाखोवन घेवचे. अगेन ऑल दोज थिंग्स, ओवर हीट जावपाक दिवप न्ही भुरग्याक, स्वेटिंग बी जर चड जाता, खेळून आयलो भुरगो जाल्यार न्हाणोवचे सून, रोखडेच ताका न्हावपाक धाडचो, चड गरम उदक वापरचें न्ही, आनी बेजीक स्कीन केअर फॉलो करचो, आनी तातूंत ते जर वचना जाल्यार कन्सल्ट करचें.
1: मॅडम, आय होप तुमकां तुमच्या प्रश्नाचे उत्तर मेळ्ळा आणि आकाशवाणीचेर कॉल केल्या बद्दल देव बरें करू. थँक्यू. दोतोर, आमची ही कॉलर आशिल्ली, तिणी खूप सोबीत असो प्रश्न तुमकां विचारलो. दोन कॉलर आयज, आमकां दोन कॉल आयले. कार्यावळीत मुखार या आनी एक म्हजो प्रश्न आशिल्लो, तो म्हळ्यार सोशल मिडिया. आतां ही गोश्ट अशी की हाचेर सगळ्या जगांतल्या सगळ्या प्रश्नांचें सोल्युशन थंय अवेलेबल आसा. स्कीन केअर टिप्स हेच्या खातीर सोशल मिडियाच म्हाका दिसता आयच्या टायमार सगळ्यांत व्हडलो प्लॅटफॉर्म जाला. हय, हे रेमेडीज जी येता पळय ते कितले सेफ किंवा कितले ताचे प्रिकॉशन्स घेवपाचे?
0: तर हे तुम्ही कोणा कडल्यान टिप्स घेता ते इम्पॉर्टंट जाता हांगा, बिकॉज आमी सगळीच सोशल मिडियाचेर आसा. सो सामकेच ते बंद करून थांबप पॉसिबल ना, मातशे इन सम वेज तुम्ही इन्फ्लुएन्स जातलेच.
1: रायट,
0: सो कोण तुमकां टिप्स दिता? ओके, ताजे क्वॉलिफिकेशन जर ताणें बरयलां, सो आय एम ऑल्सो देर ऑन सोशल. अशे डॉक्टर्सूय आतां येवचे पडले आमकां, कित्याक कितलेशे इन्फ्लुएन्सर्स रॉंग इन्फॉर्मेशनूय दिता, सो ते क्लियर आउट करपाक आतां येवचे पडटा.
1: बरोबर.
0: सो डॉक्टर जर तुमी ताका, यू नो द डॉक्टर, ताजे क्लिनीक आसा, ताजी डिग्रीज तुमकां खबर आसा. एक नोन डॉक्टर जर अशे टिप्स बी कितें दिता, देन देर इज नो हार्म इन फॉलोइंग. पूण जर कोणी स्कीन इन्फ्लुएन्सर विथाउट एनी डिग्री, विथाउट एनी नॉलेज, हाफ नॉलेज, आपल्या एक्सपिरियन्साच्या आधाराचेर जर टिप्स दिता जाल्यार फॉलो करचे न्ही, कित्याक तो एक्सपिरियन्स आणि तुमचो एक्सपिरियन्स वेगळो असू शकता.
1: रायट, सो फॉलोअर काउंट पळोवं नाका, ताची डिग्री
0: डिग्री पळय. करेक्ट, व्हेरी ट्रू.
1: रायट रायट. डिस्कशन खूप बऱ्या तरेन चालू असा दोतोर. या खिणाक आम्ही ल्हानसो एक ब्रेक घेऊया आणि हेमा सरदेसाय हांच्या आवाजातले हे सोबीत असे कातार आम्ही ऐकूया आणि रोखडेच आम्ही ऐकूपेनो तुमच्या खातीर परत घेऊन येतात. त्याचबरोबर परत एकदा हांव सांगूक सोदतां, आयज आमकां दोन कॉल आयल्या आणि तुम्ही तुमच्या जर प्रश्नांचे जर तुमकां निरसन करूंक जाय जाल्यार तुम्ही बी कॉल करचे 242128 5 नाजाल्यार 222 4 4 5 7. ऐकत रावात आकाशवाणी पणजी FM रेनबो.

0: हेलो हेलो
1: हेलो।
0: हेलो। हाँ, कोण उलयता?
1: हाँ, उमेश उलयता, मांडोर डोंगरेचे। ओके
0: उमेश बाब, तुमचो प्रश्न जो आसा तो तुम्ही डॉक्टराक डायरेक्ट विचारू शकता। विचार।
1: ओके ओके
2: हॅलो, येस, सांगा।
1: हॅलो।
2: हय, सांगा।
1: हाँ, उमेश उलयता, मांडोर डोंगरेचे।
2: ओके हय।
1: डॉक्टर, म्हाका एक क्वेश्चन आशिल्लो म्हाजो।
2: हय।
1: ते भुरगे आसा ना धाकटी, तेंकां अशें सन सन क्रीम लावंक शकता?
2: हय, बरो क्वेश्चन विचारला। हय, भुरग्यांक सनस्क्रीन लावपाक जाता, पूण आमी न्ही भुरग्यांक दोन टायपचे सनस्क्रीन्स आसता, कॅमिकल सनस्क्रीन म्हणून आनी मिनरल मिनरल सनस्क्रीन्स म्हणून। सो सदांच चॅक करा तुमी घेवचे पयलीं सनस्क्रीन, मिनरल सनस्क्रीन म्हणून बरयल्लें आसता पळय तेंच घेवचें भुरग्याक, कित्याक कॅमिकल सनस्क्रीन्साचे मातशें तांकां कितें कितें स्टडिजान हॉर्मोनल चेंजीस अशे थोडे कितें सायड इफेक्ट्स दाखयल्या, म्हणून व्हडल्यांक चलता, भुरग्यांक चलना कॅमिकल। मिनरल म्हणून बरयल्लें आसता सनस्क्रिनाचेर, ते लावचे। आनी हांव कितें म्हणटा, भुरग्यांक अननेसेसरीली सनस्क्रीन लावचे न्ही तुमी।
1: सारके डॉक्टर।
2: हय, तुमी जर एक्सपेक्ट करता की भुरग्याक चड सन एक्सपोजर जावपाचो आसा, चड वतान भुरगो रावपाचो आसा, स्पोर्ट्स डे जर आसा किंवां तुमी बीच विजीट करता किंवां फूल डे भायर आसतली जाल्यार लावची सनस्क्रीन, ऑर जर भुरग्याक ऑलरेडी रॅशीस आसा डॉक्टरान सजेस्ट केला जाल्यार लावची सनस्क्रीन। पूण नॉर्मली एवरी डे जर भुरगो जस्ट स्कुलान वचून घरा येता किंवां खंय जस्ट थोडे वेळ खातीर वचून येता जाल्यार गरज ना, तुमी कॅप किंवां अम्ब्रेला सत्री यूज करूं शकता सनस्क्रीनाच्या ऐवजी। पूण हय, सामको जर वतान रावन वचून रावपाचो आसा जाल्यार सन एलर्जीस प्रिवेंट करपाक किंवां टॅनिंग जर ताका चड जावपाक जायना म्हणून तुमी सनस्क्रीन, मिनरल सनस्क्रीन लावूं शकता भुरग्याक। थँक्यू फॉर द क्वेश्चन
0: उमेश बाब। आय होप तुमकां तुमची जाब मेळ्ळी आसतली प्रश्नाची। आकाशवाणी, हय येस, आकाशवाणीर कॉल केल्या बद्दल तुमकां देव बरें करूं।
1: ओके, थँक्यू।
0: येस दोतोर, सनस्क्रीन्स खूब म्हत्वाचो प्रश्न आतां उमेश बाबान विचारलो। आतां म्हाका सांगा, गोंय सारकिल्ल्या आयच्या म्हणजे ह्या ह्युमिड वेदरान भुरग्यांनी स्किनीची काळजी कशी घेऊ? आतां मेनली आमी कोस्टल रिजनान पडटा आणि वेदर मातशें डिफरंट आसता।
2: हय, सो ह्या करेक्ट आसा, मॉन्सून दिसांनी आनी हरशी सुद्दां हांगा ह्युमिडिटी खूप आसा गोंयान कोस्ट लायन न्ही। सो कांय थोडे मेन रुल्स जे आसा ते, ड्राय दवरची स्कीन, चड डॅम्पनस उरपाक दिवप ना, ओलसाण उरपाक दिवप ना। सो स्वेटिंग जर चड जाता जाल्यार एक दिसाक दोनदा, पयलीं म्हळ्यार एवरी डे न्हांवचे, जो हय स्वेट जो कलेक्ट जाल्लो आसता, घाम जो कलेक्ट जाल्लो आसता बॉडीचेर तो धुवपाक जाय, सोप लावन न्हांवचे एवरी डे, भुरग्यांनी बी व्हडल्यांनी बी। ओके, त्या भायर डस्टिंग पावडर्स जे थोडे ओवर द काउंटर मेळटले तुमकां, डस्टिंग पावडर्स फार्मसीन किंवां हरशी स्टोर्सांनी बी, ते यूज करपाक जाता। एस्पेशली अंडर आर्म्स, मागीर थायज ह्या पार्टांचेर खंय चड घाम येता आनी जे बंद उरता ऑल द टायम, थंय तुमी यूज करूं शकता हे। दुसरे पावसाच्या दिसांनी स्पेशली स्कूल युनिफॉर्म्स बी जर सारके सुकूना जाल्यार यूज करूं नाका, बिकॉज ते जर अर्दे वॉले युनिफॉर्म घालून उरले न्ही तशेंच जाल्यार गजकरण, फंगल इन्फेक्शन जावंक शकता, रिंग वर्म जे आमी म्हणटा पळय ते। सो मेन थिंग इज ड्राय दवरप।
0: भुरगीं, कांय भुरगीं अशी आसता जेंकां न्हांवपाकूय वाज येता, विच इज व्हेरी फनी। सो न्हांवप इज इम्पॉर्टंट,
2: इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट, हायजीन इज इम्पॉर्टंट ऑफकोर्स, आनी डस्टिंग पावडर्स, डस्टिंग पावडर्स आर इम्पॉर्टंट।
0: रायट रायट रायट। दोतोर, जेन्ना भुरगीं आयच्या टायमार खूब आतां वेगळ्यो वेगळ्यो एक्टिविटीज करूंक वता तांच्या अपार्ट फ्रॉम देअर एकॅडमीक लायफ, आनी तातूंतली एक सामकी इम्पॉर्टंट एक्टिविटी ती म्हळ्यार स्विमींग। सो स्विमींग पुलान जेन्ना भुरगीं देंवता किंवां खूब वेळ तातूंत एक्सरसायज किंवां जे कितें तांचे क्लासीस आसता ते चलता, तांचे खातीर स्कीन केराचे कशे कितें टिप्स आसा, ऑर तांकां जे कितें डिसीजीस जाता, मेनली कसले डिसीजीस जाता आनी प्रिकॉशन्स कितें?
2: एक्चुली स्विमींग रिलेटेड चड डिजीजीस जायना, स्विमींग इज इन अ स्विमींग पूल आनी दुसरी सुद्दां त्या सेम स्विमींग पुलान पेंवता। सो एकमेकांचे स्कीन प्रॉब्लम स्प्रेड जावचे न्ही म्हणून तातूंत ते क्लोरिनेशन बी करतात न्ही। सो युजली स्विमींग पुलांतल्यान इन्फेक्शन्स तशें स्प्रेड जायना सारको प्रोटोकॉल जर फॉलो केलो, पूण हय क्लोरीन रिलेटेड थिंग्स, टॅनिंग बी मातशें चड बेगीन जाता स्विमींगाक लागून। सो भुरग्याक मिनरल सनस्क्रीन, वॉटर रेजिस्टंट सनस्क्रीन लावपाक जाता, जे ओपन एरिया

0: असताना ताजेर, आणि बिफोर आणि आफ्टर स्विमिंग शावर घेवचो.
1: हय बरोबर.
0: हय, बिफोर बिकॉज जो कितें स्वेट बी आसा तो सगळो वचूं म्हणून, आणि आफ्टर स्विमिंग ते क्लोरिनाचे उदक सगळे वच्चे म्हणून बॉडी वयल्यान. आणि बिफोर, जस्ट बिफोर स्विमिंग, आफ्टर यू टेक द शावर, न्ही एक लेयर तो मिनरल सनस्क्रीन लावपाक जाता भुरग्यांक. हातून दोन थिंग्स जातले, टॅनिंगूय प्रिव्हेंट जातले, सनाचे जी डॅमेज आसा ती सुद्धा प्रिव्हेंट जातली, आणि एक मातसो एक प्रोटेक्टिव्ह लेयर कसो स्किनाचेर उरतलो बिकॉज इट इज वॉटर रेझिस्टंट. सो तुम्ही ऑल्दो स्विमिंग पुलान पेवता आणि उदक कॉन्टॅक्टान येता सुद्धा, तरी मातशे एक बॅरियर कसो तो स्किनाक आणि स्विमिंग दॅट ट्रिटेड क्लोरीन ट्रिटेड वॉटर अँड युअर स्किन, ताज्या मध्ये एक बॅरियर.
1: आणि जे म्हणजे स्विमिंग पुलाची जी ती जी ऑथॉरिटी असता, त्यांच्यानी प्रॉपर उदक
0: प्रोटोकॉल, हय तो प्रोटोकॉल फॉलो करपाक जाय.
1: सो इट गोज बोथ लाईक बोथ वेज असे म्हणू शकता आम्ही. जसे आता आमच्या ज्या रिसेंट कॉलरान उमेश बाबान सनस्क्रीना बद्दल विचारले आणि त्याचे उत्तरही तुम्ही त्यांना दिले, पण मार्केटात खूपशी ऑप्शन्स अवेलेबल असता, सो ते सगळीच सेफ असता किंवा सगळीच इफेक्टिव्ह असता काय ना? आणि मेन म्हणजे पावसाळ्याच्या दिसांनी वापरपाची गरजेची असा स्क्रीन सनस्क्रीन.
0: डिपेंड्स कित्याक लागून यूज करता सनस्क्रीन. ओके, सो इफ कोणाक सन रिलेटेड डॅमेज असा, स्किन एलर्जी, सन एलर्जी असा, जाल्यार डॉक्टर दिता सनस्क्रीन. आणि इवन तुम्ही त्या पावसाळ्यात सुद्धा यूज करप, कित्याक पावसाळो सुद्धा असत जाल्यार दीस जाता आमका, एक दिसता न्ही. आणि युवी लाईट, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन असा, व्हिजिबल रेज असा सनलाईटचे, ऑल्दो ते मातशे कमी असतले क्लाउड्सांक लागून, पण असता. सो ताका लागून यूज करचे. आणि ओल्ड पीपल म्हणजे जी एल्डर्स एडल्ट्स असा न्ही, फॉर अँटी एजिंग सनस्क्रीन यूज करतात नी. इट इज नॉट, इट इज फॉर अँटी एजिंग, सो त्यांनी यूज करचे. बट बाकीची जी नॉर्मल काय सन एलर्जीज नाशिल्ली भुरगीं जी असा, नॉर्मल स्कुलान वता, तांकां एवरीडे सनस्क्रीन लावून धाडपाची गरज ना.
1: रायट, डँड्रफा कडे येऊया. डँड्रफ इज अ व्हेरी व्हेरी कॉमन थिंग अँड वी नो, म्हणजे आमकां खबर असा की तो एक व्हाईट रेझिड्यू, बट तो एक्झॅक्टली किद्या खातीर जाता, ताचे प्रिव्हेंशन किदें, आणि भुरग्यांमदी ह्या प्रश्नाक हांव असे म्हणटलो की भुरगींच न्ही सगळ्या एज ग्रुपान.
0: हय हय,
1: कशें किदें?
0: सो डँड्रफ इन सिंपल वर्ड्स न्ही, सिंपल वर्ड्स डँड्रफ म्हणजे इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन झाला थंय स्काल्पान तुमच्या तकलेन, इन्फ्लमेशन झाला, स्वेलिंग, स्मॉल स्वेलिंग्स. ओके, वाय? बिकॉज एक फंगस असता तो चड वाडटा मॉन्सून दिसांनी. ह्युमिडिटी, ह्युमिडिटी खंय चड असा? गोंयान ह्युमिडिटी चड असा, पावसाच्या दिसांनी ह्युमिडिटी चड असा. सो हे सगळे कंडिशन्सान तो फंगल ग्रोथ वाडटा, आणि बिकॉज ऑफ दॅट इन्फ्लमेशन जाता. फंगस म्हणजे एक इन्फेक्शनच.
1: हा, तर आणि एक कॉल आमकां आयला, आम्ही तो रिसीव्ह करूया. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो, कोण उलयता?
2: हांव गणेश सावळ उलयता.
1: गणेश बाब, आकाशवाणीचेर कॉल केल्याबद्दल तुमकां देव बरें करू, आणि तुम्ही तुमचो प्रश्न विचारू शकता डॉक्टराक.
2: ओके,
0: हॅलो, हय, विचारा विचारा.
2: डॉक्टर, म्हाका एक सांगा तुम्ही, सपोज आमचे आता केस पळयता न्ही, हेअर फॉल जाता जाल्यार केन्ना डॉक्टराक कन्सर्न करपाचे, एट वॉट पर्संटेज केन्ना जाता तो, कशें म्हणू?
0: हय, सो हेअर फॉल जर तुमकां जाता जाल्यार अशें म्हणटा, मोर देन जर एक 50-80 हेअर्स जर पडटा न्ही, ऑफकोर्स तुम्ही काउंट करचे ना, पूण जर असे खूप केस पडटा, पिलोचेर केस, बेडशीटाचेर केस, सगळ्याकूच सडनली हेअर फॉल इतलो वाढला की सगळ्याकूच तुमकां केस दिसता, कार सिटाचेर केस दिसता, जाल्यार एकदां दाखोवन घेवचे. दुसरे, जर हेअर फॉलूय दितलो ना, पूण तुमकां डेन्सिटी, वॉल्यूम हेराचो कमी जाला कसो दिसता, थिकनेस, पयलीं चड केस आसताले आतां मातशे पातळ जाल्या कशें दिसता, वीक जाल्या कशें दिसता, रोकडे तुट्टा कशें दिसता, किंवा फ्रंट सायडींतल्यान मातशे ते फाटल्यान गेल्या कशें दिसता, हे तकली दिसता कशी, स्पॉट्स कशे, बॉल्ड स्पॉट्स दिसता, जाल्यार दाखोवन घेवचे. पूण सगळ्यांचे जनरली एक 20-30-50 सुद्धा हेअर पडटा एवरीडे, दॅट इज ओके. पण जर सडनली इन्क्रीज झाला किंवा हेअर लॉस झाला सामकोच वॉल्यूम, जाल्यार दाखवचे.
2: ओके डॉक्टर,
0: थँक्यू.
1: गणेश बाब, देव बरे करू तुम्ही कॉल केल्याबद्दल. हेअर फॉल अनादर म्हाका,
0: सो डँड्रफाचेर आम्ही आशिल्ली. सो डँड्रफ एज आय सेड, फंगल ओव्हरग्रोथ स्काल्पाचेर, फंगसाचो ओव्हरग्रोथ. आता इन्फ्लमेशन झाला, फंगस असा, सो स्काल्प किती करता, तकलेचे स्किन किती करता, इट ट्रायज टू गेट रीड ऑफ दॅट डँड्रफ, दिस फंगस, नी. सो इन दॅट प्रोसेस

0: शेडींग चड जाता स्किनाचे ऑन द स्काल्प जस्ट टू गेट रीड
1: ताका
0: हे करपाक काडपाक तो फंगस आणि तातून ते चड फ्लेकीनेस चड डेड स्किन सेल्स असे येतात आणि ते व्हाईटिश कलर फ्लेकी स्किन ताका लागून जाता. इट इज अ रिएक्शन टू द इन्फेक्शन ऑन स्काल्प. सो किदे करचे? ओके, सो एंटी डेंड्रफ शॅम्पूज अवेलेबल असता, काही असता शॅम्पूज, सो तुम्ही ट्राय करू शकता. इफ ते हेल्प जायना, माइल्ड डेंड्रफ असता जाल्यार वतलो, जर तातून हेल्प जायना जाल्यार तुमकां डॉक्टराची हेल्प लागतली. इन दॅट वी हॅव प्रोडक्ट्स म्हणजे एंटी फंगल्स दिता आमी,
1: राईट राईट,
0: एंटी इन्फ्लेमेटरी, इन्फ्लेमेशन कमी करपाक,
1: राईट,
0: आणि तातून खूप तो डेंड्रफ खूप कमी जाता आणि ऑलमोस्ट इट गोज टू झिरो. पण तुमकां केन्ना केन्ना तो प्रोडक्ट मागीर एक वन्स अ वीक बी असो चालू दवरचो पडटा ड्युरींग द सीजन एटलिस्ट.
1: हां, सो म्हणजे ते जर क्युअर असा जाल्यार ते परमनंट ना?
0: हय, म्हणजे त्या मनशाक जर डेंड्रफ येवपाची टेंडन्सी असा न्ही जाल्यार येतलो वेन एव्हर सीजन चेंजेस ऑर जेन्ना ताजी इम्युनिटी मातशी देवता, बरो नाच बी जाता, सीक जाता, तेन्ना मातशे येऊ शकता डेंड्रफ. बट दॅट प्रोडक्ट विल डेफिनेटली हेल्प द इंडिव्हिज्युअल अँड फॉर दॅट द डॉक्टर कॅन हेल्प यू.
1: बरोबर. आणि माझं आणि एक प्रश्न असा, मे बी लास्ट क्वेश्चन, आणि दिस इज ऑल्सो लाईक अक्रॉस ऑल एजीस, नॉट ओनली चिल्ड्रन. आता आमच्या आंगार खंयचे एक्झॅक्टली सिमटम्स किंवा जे किती इश्यूज असतात ते दिसल्यावर आम्ही डॉक्टराकडे वचूंक जाय? व्हाईट पॅचेस ऑर जे किती असा, आणि लहान भुरग्यांमध्ये पेरेंट्सांनी सुद्धा कॉमन मिस्टेक्स ते किती करतात, किती करचो न्हय आणि किती करचे?
0: मोस्ट कॉमन मिस्टेक हा म्हणतले सेल्फ मेडिकेशन. नॉट जस्ट सेल्फ मेडिकेशन, एक्सपेरिमेंट्स विथ होम रेमेडीज. हा ओदोळ सांगताले अबाउट दॅट गार्लिक, आम्ही थंयच उरली, गार्लिक लावून येता बर्न्स जाता आणि मागीर ट्रीटमेंट आणि डिफिकल्ट जाता. सो एक गैरसमज असता घरातले किती प्रोडक्ट यूज करूया पहिली, किंवा आणि कोणे नेबरान सांगितली क्रीम पहिली वापरून पळोवया, डॉक्टराकडेन येवपाक भितात न्ही. सो डोंट हॅव दॅट फियर. आम्ही खूप बरी बऱ्या भशेन तुमकां गायड करू शकता किदें करप आणि हे जे एक तुम्ही कन्सल्टेशन घेतले, एक गायडन्स तुम्ही जे घेतले न्ही, दॅट विल हेल्प यू इवन इन लाँग रन. बिकॉज एक मात्शे अंडरस्टँडींग वाडटा डॉक्टराक मेळटकीर की हे दुयेंस आपल्याक बाबा कित्याक जाता आणि सायड इफेक्ट्स किदें असू शकता घरातले प्रोडक्ट यूज केले. बिकॉज घरातले जे नॅचरल असता न्ही तातून कॉन्सन्ट्रेशन चड असता, जे गार्लिक असता तातून कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वॉट एव्हर एसिड्स आर देअर इज मोर. लेमन डायरेक्टली लायले कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हिटामिन सी इज हाय. सो जे प्रोडक्ट्स आम्ही बरयता तांचे फॉर्म्युलेशन केल्ले असता, ताजे ते कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस करून मिनिमम फॉर्म्युलेशन तयार करून मागीर ते यूज करतात न्ही. सो ताजे सायड इफेक्ट्स जायना, वेर एज तुम्ही विथाऊट नोईंग किदें हर्बल ट्राय करता आपणूच ताजे सायड इफेक्ट्स म्हणजे बर्न्स जाऊंक शकता आणि दाग उरू शकता ताजे.
1: बरोबर.
0: दिस आर द मिस्टेक्स. आणि केन्ना डॉक्टराकडे वचचे? एज आय सेड, दोन दिसा वयर जर तुमकां किदें स्किन प्रॉब्लम दुयेंस बॉदर करता वचना पुणून जाल्यार वचून दाखोवचे. आणि मेडिसिनाचे ऑलवेज तुम्ही रॅशेस दाखोवचेच, मेडिसिन रिलेटेड रॅशेस दाखोवपाकूच जाय.
1: हय दोतोर, खूप डिटेल्ड असे डिस्कशन झाले, तुम्ही खूप व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन हांव म्हणटा तुम्ही आमच्या बरोबर शेअर केली. सोपोवच्या पहिली एक आमच्या लिसनरां खातीर एक मेसेज.
0: मेसेज इज इन जनरल कसे तुम्ही स्किन बरी दवरू शकता. ओके, सो ड्राय स्किन अवॉइड करची, एक मॉइश्चरायझर यूज करचो, बिकॉज ड्राय स्किन एक आमंत्रण फॉर स्किन डिझीजीस. ड्राय स्किन जर तुमची असा जाल्यार इचिंग स्टार्ट जाता, ताजेर मागीर रॅशेस स्टार्ट जाता, किदें चावले सुद्दां जाल्यार ते रोखडेच मागीर इन्फेक्टेड बी जाता. सो एक बरी स्किन उरपा खातीर एक मॉइश्चरायझर यूज करचो ऑन डेली बेसीस ऑर फ्रिक्वंटली यूज करचो. न्हावपाचे उदक चड खतखतीत यूज करचे न्ही. मायल्ड प्रोडक्ट्स ओवरऑल यूज करचे, मायल्ड प्रोडक्ट्स, चड स्ट्रॉंग प्रोडक्ट्स यूज करप ना. अननोन क्रीम्स खंयच्यानूय घेवन यूज करप ना. हे नेबर फार्मसी कोण सांगता तुमकां, यू हॅव टू कन्सल्ट. किदें तुमी जर मॉइश्चराच्या भायर, सनस्क्रीनाच्या भायर जर यूज करूंक सोदता, कन्सल्ट करून यूज करा. आणि हायजीन इज इम्पॉर्टंट, हायजीनीक रावा, डेली बाथ घेवपाक जाय आणि क्लीन सराउंडिंग्स, क्लीन बेडशीट्स, क्लीन बेडिंग्स दवरपाचे, क्लीन क्लोथ्स दवरपाचे. हायजीन अँड मॉइश्चरायझेशन इज प्रोटेक्टिव्ह अँड कीप्स द स्किन प्रोटेक्टेड फ्रॉम मोस्ट स्किन प्रॉब्लम्स.
1: राईट राईट. दोतोर, तुमकां खूप खूप देव बरें करूं म्हणटा, तुम्ही वेळ काढून आमच्या स्टुडिओंत आयली आणि इतली सोबीत अशी ही कार्यावळ तुम्ही घडवून हाडली अशें हांव म्हणटा. आमकां आणि एक कॉल आयला.
0: ओके,
1: सोपूच्या पयली आमचे कडेन वेळ आसा, आमी तो घेवया.
0: ओके,
1: हॅलो.

0: हॅलो, कोण उलयता?
1: शनाया
0: शनाया बाय, तुझो क्वेश्चन जो कितें आसा तो तू दोतोराक विचारूं शकता.
2: हॅलो शनाया, सांग.
1: आमी खेळटा, आमी खूपदा खेळटा, पडटा तेन्ना ते घाव्याचे ते स्कार सुट्टा ते कशे पळयता?
2: हा, सो जेन्ना भुरगीं मोस्टली पडटा आनी तांकां ते घाव्याचे स्कार्स मार्क्स उरता न्ही, ते ओवर टायम फेड जाता. ओके, फेड जाता, कमी जाता, लायट जाता. जर लायट जायना जाल्यार तांचेर खूब क्रिम्स अवेलेबल आसता, स्कीन लायटनींग क्रिम्स अवेलेबल आसता, स्कार रिमुवल जॅल्स अवेलेबल आसता. पूण हे सगळे न्ही स्टोर्स नॉर्मल स्टोर्सान मेळचेना, आनी फार्मसीनूय बी तुमकां जर घेवपाक जाय जाल्यार कन्सल्ट करुनूच घेवचे. एक कितें मार्क जर आसा, एक म्हयनो रावन पळय, जर म्हयन्यान वचना जाल्यार मागीर डॉक्टरा कडल्यान क्रीम बरोवन घे वचून मेळून. ओके
1: ओके,
2: हय.
0: शनाया, आयकलें मगो तुवें दोतोरान कितें सांगलें तें?
2: आनी फर्स्ट एड करचो, केन्ना तुका कट वूंड पडटा न्ही, घरा वचून तें वॉश करून घेवचें, एंटीसेप्टीक लावचो, मागीर इन्फेक्शन जावचें ना, दाग उरचे ना.
0: फॉलो करतले मगो?
2: वेलकम.
0: थँक्यू शनाया. दोतोर, थँक्यू सो मच, 2 वरां जाल्लीं आसात आनी आमची आयची ही कार्यावळ, हॅलो दोतोर, हॅलो डॉक्टर कार्यावळ आमी हांगाच सोपोवया. आयकुपेनो डॉक्टर अनुश्री खोटे, डर्मेटोलॉजिस्ट आनी कॉस्मेटोलॉजिस्ट आयज आमचे बरोबर आशिल्ली. कांय खिणांतच मराठी भक्तिगीतांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. आयकत रावात 105.4 FM रेनबो.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

रसिक श्रोते हो, नमस्कार. 2:02 होत आहेत. तुम्ही ऐकत आहात 105.4 FM रेनबो मराठी भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमात पहिलं भक्तिगीत संत तुकाराम महाराजांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि पंडित भीमसेन जोशी यांचे स्वराविष्कार. ऐकूया पहिलं भक्तिगीत.

श्रोतेहो, पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातून आम्ही हे पहिलं भक्तिगीत या कार्यक्रमातलं ऐकत होतो. आणि यापुढे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं हे भक्तिगीत ऐकूया किशोरी आमोणकर यांच्या आवाजातून. आणि त्यांनीच ह्या भक्तिगीताला संगीतबद्ध केलेलं आहे.

अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरातून हे भक्तिगीत होतं. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेलं, त्याचबरोबर वर्षा आंबेकर यांचं संगीत. आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यापुढे ऐकूया अजित खडकडे यांच्या आवाजातून हे भक्तिगीत. शांताराम नांदगावकर यांचं संगीत, त्याचबरोबर नंदू होणप यांचं संगीत आणि शांताराम नांदगावकर यांचं गीत. अजित खडकडे यांचे स्वराविष्कार.

असतलं हे भक्तिगीत होतं आणि शेवटचं भक्तिगीत या कार्यक्रमातलं होतं. काही वेळातच कोकणीतून ठळक बातम्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि याबरोबर मी तुमचा होस्ट आर्जविनीत तुमचा निरोप घेतो आहे. ऐकत रहा 105.4 FM रेनबो. धन्यवाद.

0: Okay, it's over to Suvarna with the news headlines, and the request hour will continue after the headlines.
1: नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या फुडारपणाखाला गोयच्या उदरगतीक गती मेळ्ळी आणि राज्याच्या प्रगतीक हातभार लागलो असं मुखेलमंत्र्यांनी म्हळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाच्या फाटभुयेर आयोजित पत्रकार परिषदेत मुखेलमंत्री उलयताले. गोय उजो पालोवपी दळ आणि आपत्कालीन सेवा संचालनालयान प्रशिक्षण आणि क्षमता वाढोवपाच्या उद्देशान ऑनलाईन उजो पालोवपाचे प्रशिक्षण मॉड्यूल तयार करपाखातीर 12.68 लाखाच्यो निविदा काढल्यात. मणिपाल कर्नाटक हांगच्या नामनेच्या डॉ TMAPY साहित्य पुरस्कारा खातीर अनंत अग्नी हांचे आत्मशोध हे पुस्तक वेचून काढला. गोयांत 26 सुवातींनी AI आधारित कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोय येरादारी खात्यान घेतला. ही यंत्रणा 1 जुलै सावन सुरू जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री माविन गुदिनो हांणी दिल्या. आदिवासी कल्याण संचालनालयान अटल आसरा योजनेखातीर गोयातल्या आदिवासी समाजातल्या पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. भारत बांगलादेश सीमेचेर शांतताय, सुशेग आणि स्थिरताय तिगून दवरपाखातीर भारत आणि बांगलादेशान आपली वचनबद्धताय परतून उक्तायल्या. 2 दिसांच्या ब्रिक्स कृषी मंत्री परिषदेची सुरुवात आज मध्य प्रदेशातल्या इंदोर शहरान झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सगळ्या प्रतिनिधींक येवकार दिलो आणि पुराय संवसाराक वसुदैव कुटुंबकम ही भावना मुखार दवरपाचेर भर दिलो. श्री अमरनाथ यात्रेचे तयारेचो नियाळ घेवपा खातीर केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आज नवी दिल्लीन उच्चा पावड्यावेली बसका घेतली. अर्थिक समावेश आणि उद्योजकतेक सावन शिक्षण, भलायकी, नितळसाण, खेळ, विज्ञान आणि शासन हांचे मेरेन विंगड विंगड वाठारांनी बायलांचो महत्वाचो वाटो असा असे मुखेलमंत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज सांगला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग अगपन तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 5 वरां जाऊन 31 मिनटां आणि 6 सेकंद जाल्ले आसात. ह्या सभेत हांव कृपा तुमकां माय मोगाचो येवकार दिता. कार्यावळीत फुडें वचचे पयलीं एक नदर आयज वितरावपी कार्यावळींचेर. 5:35 आयकुपाक रावात हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित गोविंद प्रसाद जयपूरवाले हांचे गायन. ताज्या नंतर पंडित भीमसेन जोशी हांची ठुमरी भैरवी तुमकां आयकुपाक मेळटली. 5:58 कोंकणी मुखेल खबरो. दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले 6 वरांचेर. 6:05 ते 7:05 मेरेन रेनबो सांज ही खासा कार्यावळ तुमच्या खातीर. मजगती 6:30 कोंकणी राष्ट्रीय खबरापत्र, 6:58 कोंकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 7:05 आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र. 7:45 हिंदी चित्रपट संगीत. 7:58 कोंकणी मुखेल खबरो. मगाय कपनो कातारांचो आस्वाद घेऊया. रातचे 8:00 ते 8:30 मेरेन जाल्यार सदाबहार अशें हिंदी चित्रपट संगीत तुमकां आयकुपाक मेळटलें. 8:30 9 वरांचेर आयकुपाक रावात न्यूज एट 9 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता. 9:15 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत फ्रायडे फिएस्टा. 10:05 आरजेस चॉईस जाल्यार 11:10 द लेट आर. मजगती 10:00 हिंदी खबरापत्र जाल्यार 11:05 इंग्लीश खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता. मग आयकपनो ही आशिल्ली रुपरेषा आयज वितरावपी कार्यावळींची. आयकत रावत एफ एम रेनबो सकाळीं 6 ते 12 मेरेन. तरेकवार गीतां, तरेकवार संगीत, माहिती दिवपी तरेकवार कार्यावळी खासा तुमच्या खातीर.

मोगाळ कपनो नमस्कार. 5 वाजून 35 मिनटं आणि 10 सेकंद झाले असत. हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता ऐकूया पंडित गोविंद जयपूरवाले हांचे गायन.

मग ऐकपनो एफ एम रेनबो सेवेत 105.4 MHz संचेर तुम्ही ऐकत आहात हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीत. कार्यावळीत फुडल्या सुवातीर ऐकूया पंडित भीमसेन जोशी हाणी गायिल्ली ठुमरी.

0: मग 5:58 जायत आयिल्ले आसात. हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताची कार्यावळ आमी हांगाच सोपयता. काय घेण्याचं ऐकूया कोकणी मुखेल खबरो.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या फुडारपणाखाला गोयच्या उदरगतीक गती मेळ्ळी आणि राज्याच्या प्रगतीक हातभार लागलो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या फाटभुयेर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उलयताले. गोय उजो पालोवपी दळ आणि आपत्कालीन सेवा संचालनालयान प्रशिक्षण आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशान ऑनलाईन उजो पालोवपाचे प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्याखातीर 12.68 लाखांच्यो निविदा काढल्यात. मणिपाल कर्नाटक हांगाच्या नामनेच्या डॉ TMA पै साहित्य पुरस्कारा खातीर अनंत अग्नी हांचे आत्मशोध हे पुस्तक वेचून काढला. गोयांत 26 सुवातींनी AI आधारित कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोय येरादारी खात्यान घेतला. ही यंत्रणा 1 जुलै सावन सुरू जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री माविन गुदिनो हांणी दिल्या. आदिवासी कल्याण संचालनालयान अटल आसरा योजने खातीर गोयातल्या आदिवासी समाजातल्या पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. भारत बांगलादेश सीमेचेर शांतताय सुशेग आणि स्थिरताय तिगोवन दवरपा खातीर भारत आणि बांगलादेशान आपली वचनबद्धताय परतून उक्तायल्या. श्री अमरनाथ यात्रेचे तयारेचो नियाळ घेवपा खातीर केंद्रीय घरमंत्री अमित शहा आणि आयज नवी दिल्लीन उच्चा पावड्यावेली बसका घेतली. 2 दिसांच्या ब्रिक्स कृषी मंत्री परिषदेची सुरुवात आयज मध्य प्रदेशातल्या इंदोर शारांत झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सगळ्या प्रतिनिधींक येवकार दिलो आणि पुराय संसार व सुदैव कुटुंबकम ही भावना मुखार व्हरपाचेर भर दिलो. अर्थिक समावेश आणि उद्योजकते सावन शिक्षण भलायकी नितळसाण घर खेळ विज्ञान आणि शासन हाचे मेरेन विंगड विंगड वाठारांनी बायलांचो महत्वाचो वाटो आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मत उक्तायले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
2: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि पिछले 12 वर्ष में सरकार ने महिलाओं के नेतृत्व वाले विकास को आगे बढ़ाने के लिए काम किया है. सोशल मीडिया पोस्ट में आज श्री मोदी ने कहा कि ड्रोन टेक्नोलॉजी जैसे उभरते क्षेत्रों में महिलाओं की बढ़ती भागीदारी से अवसरों के नए रास्ते खुल रहे हैं. उन्होंने कहा कि वित्तीय समावेशन और उद्यमिता से लेकर शिक्षा, स्वास्थ्य देखभाल, साफ सफाई, आवास, खेल, विज्ञान और शासन तक महिलाएं अलग अलग क्षेत्रों में अहम भूमिका निभा रही हैं. गृह मंत्री अमित शाह ने कहा है कि सरकार अमरनाथ यात्रा करने वाले भक्तों के लिए सुरक्षा और सुगम तीर्थ यात्रा अनुभव प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है. श्री शाह ने आज नई दिल्ली में श्री अमरनाथ यात्रा की तैयारियों की समीक्षा की. बैठक में सेना प्रमुख

वैष्णव तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत स वरां जावन स मिनटां आनी 20 सेकंद जाल्ले आसात.

0: इश्टानो सवजीभाई ढोलकिया हांकां पद्मश्री पुरस्कार फावो जाला तो तांचे समाजकार्य आनी जलक्रांती म्हळ्यारच उदका विशींच्या तांच्या कामाक लागून. गुजरातच्या सौराष्ट्र वाठारांत उदकाची व्हड टंचाय आसा, पूण सवजीभाईनी आपल्या ढोलकिया फाउंडेशन वरवीं सौराष्ट्र वाठारांत 125 परस चड तळी बांदली आनी सुकिल्ल्यो न्हंयो जिवंत केल्यो. तांणी आपल्या वाठारांत सखोल अरण्यीकरण केलें आनी लाखांनी झाडां लावन तांचें जतन केलें. तांच्या ह्या जल जमीन अभियानाक लागून हजारो शेतकारांक शेती खातीर उदक मेळ्ळें.
1: मन पागोळ्यांगत झाले, पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झाले, क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले. थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काळांचा पाऊस पडून गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा, पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे, आईस चकवून आल्या त्या डबक्यातील पोरांचे, मोडून मनाची दारे ही ओली पाऊल भरती, पाऊस पडून गेल्यावर या ओल्या रस्त्यांवरती, पाऊस पडून गेल्यावर मी चंद्र चिंब भिजलेला, पाऊस पडून गेल्यावर मी चंद्र चिंब भिजलेला, विजवून चांदण्या साऱ्या विजलेला, शांत निजलेला. पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा, पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा.

0: मग अशानं तुम्ही ट्यून इन केला एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 105.4 मेगाहर्ट्झांचेर. सवर जाऊन 30 मिनटां जायत आयिल्लीं आसात. कांय खिणाचे आयकुपाक रावात कोंकणी राष्ट्रीय खबरापत्र.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे. हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत.
2: एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: एफ एम रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अर्थीक समावेश आनी उद्देजकते सावन शिक्षण, भलायकी, नितळसाण, घर, खेळ, विज्ञान आनी शासन हाचे मेरेन विंगड विंगड वाठारांनी बायलांचो म्हत्वाचो वांटो आसा अशें मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज उक्तायले. द्रोण तंत्रज्ञानासारख्या उदरगतीशील मळार बायलांचो वाडत आशिल्लो सहभाग संद मेळोवपाचे नवे मार्ग उक्ते करपाक लागला आनी देशभरातल्या उदरगतीच्या मळार बदल घडोवन हाडटा अशें प्रधानमंत्री मोदी हांणी म्हटलां. फाटल्या 12 वर्सांत एनडीए सरकारान बायलांच्या फुडारपणाखाला उदरगत फुडें व्हरपा खातीर वावर केला अशें तांणी नदरे घाल्ले. बायलांक अर्थीक नदरेन स्वतंत्र जावपाक मजत करपी सेल्फ हेल्प गटाक सरकार सक्रीयपणान आधार दिता अशें तांणी सांगले.
1: आज भारत विमेन लेड डेवलपमेंट की राह पर चल पड़ा.

इश्टनो, एफ एम रेनबो सेवेत रेनबो सांजकार्यावळीत आज आम्ही बोलतात पद्मश्री पुरस्कार प्राप्त सवजीभाई ढोलकिया हांच्याबद्दल. तांकां हो पुरस्कार समाजकार्य आणि जलक्रांती म्हणजेच वॉटर कन्झर्वेशन हाच्या खातीर मेळिल्लो आसा. इश्टनो, सवजीभाई हे आपल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांक फक्त कामगार मानिनाशिल्ले तर आपल्या कुटुंबाचे वांगडी मानतात. तांची कंपनी दर वर्सा दिवाळेक आपल्या बऱ्या कर्मचाऱ्यांक कार्स, हिऱ्यांचे दागिने आनी फ्लॅट्स बोनस म्हणून भेट दिता. तांच्या ह्या अनोख्या कारणाक लागून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तांची तोखणाय केल्ली आसा.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

मग ऐशनो एफ एम रेनबो सेवेत आम्ही ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. निघते जमी सितारे जमीन पर चित्रपटाखातीर शंकर महादेवन आणि अमिताभ भट्टाचार्य हांचं स्वर ऐकलं. कंपोझिशन शंकर एहसान लॉय. कार्यवाहीत फुडल्या सुवातेर ऐकूया खान साहब.

इच्छानुनिकतेच आमी आयकले धुरंदर दरिवे यांच्या चित्रपटा खातीर शाश्वत सचदेव हांचे कंपोजिशन, इरशाद कामिल गीतकार. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत फुडल्या सवयीत ऐकूया.

ईशान नुकतेच ऐकले श्रीकांत चित्रपटा खातीर सचित टंडन आणि परंपरा टंडन हांचो जोडस्वर, कंपोजिशन सचित आणि परंपरा, गीतकार योगेश दुबे. हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ आम्ही हांगाच सोपयता. बरोबर 7:58 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी मुखेल खबरो.

नमस्कार, या सात काय मुखेल खबरो। पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 12 वर्षांच्या कारकिर्दींत गोयांत म्हत्वाची उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला। गोयांत 24 सुवातींनी AI आदारीत कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोंय येरादारी खात्यान घेतला। आदिवासी कल्याण संचालनालयान अटल आसरा येवजणे खातीर गोयातल्या आदिवासी समाजातल्या पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात। लेखक अनंत अग्नी हांच्या आत्मसोद या पुस्तकाक TMA पै साहित्य पुरस्कार फावो जाला। गोयची भात बियाणी पुनरुज्जीवीत करपाचो वावर गोय राज्य जैव विविधताय मंडळान हातान घेतला। गोयचो क्रिकेट खेळगडो ची गुरुपती वेंकट हाणें 4 जुलय सावन सुरू जावपी श्रीलंकेच्या भोंवडे खातीर भारताच्या 19 वर्सां सकयल्या पंगडात सुवात मेळयली। कोकण रेल्वे महामंडळान तिकीट तपासपाची प्रक्रिया चड खर केल्या। मे म्हयन्यात 951 तिकीट तपासपाच्यो मोहिमो हातात घेवन तिकीट नासतना प्रवास केल्ल्या 61,051 जणांक दंड केला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

मग अशने तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. 8 वर जाऊन गेल्ली आसात. ऐकूया कांतारांचो हो प्रोग्राम. आरंभाक सॅनियो फर्नांडीस.

तुमची सान जानिकय मोगाचे करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

मग अशाने तुम्ही ऐकता ते म्युझिकली यर्स एफ एम रेनबो 105.4 MHz. आमच्या स्टुडिओत 8:16 आणि 40 सेकंद झाले असत. घेऊया कातारांचा आस्वाद तुमच्या सांगता कसा. हा कृपा.

वैष्णव एफ एम रेनबो सेवेत आम्ही ऐकत आहात सदाबहार अशा हिंदी चित्रपट संगीत. फुडल्या सुरुवातीत ऐकूया जलते बदन चित्रपटा खातीर लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे कंपोजिशन, गीतकार माया गोविंद.

एफ एम रेनबो सेवेत सदाभार कार्यावळीत फुडल्या सुवात ऐकूया डाक चित्रपटा खातीर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि किशोर कुमार हांचो स्वर.

मगाशी तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. सदाबहार कार्यावळी ते फुडल्या सुवातेर ऐकूया चालाक चित्रपटा खातीर हसरत जयपुरी गीतकार आणि गणेश संगीतकार, आवाज सुमन कल्याणपूर.

मग अशीने एफ एम रेनबो सेव्हन येथे तुम्ही ऐकत आहात सदाबहार असे हे हिंदी चित्रपट संगीत कार्यावळीत फुडल्या सुवातीर आणि निमण्या सुवातीर ऐकूया कहाणी किस्मत की चित्रपटा खातीर संगीतकार कल्याणजी आनंदजी गीतकार राजेंद्र कृष्णन आणि स्वर मुकेश

इशारा निघते समय कहानी किस्मत की या चित्रपटातले मुकेश यांच्या आवाजातले हे गीत ऐकले आणि इथल्यान हा कृपा तुमचो निरोप घेता. बरोबर 9 वरांचेर ऐकूपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित न्यूज @9.

0: समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात एफएम रेनबोचे प्रसारण। तसेच न्यूज ऑन एअर ह्या ॲपावरवी डिजिटल मोडाचेर तुम्ही ऐकतात एफएम रेनबो। आता रातची 12:05 जाऊन गेल्ली असात। आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आता बंद जाता। एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली। आयचे रातीपुरतो आता आमकां निरोप दियात। शुभरात्री। जय हिंद।